श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शक 1948 अर्थात 20 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर माणिक वर्मा यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकूया. संगीत आहे बाळ माटे यांचं.

0: अनेक वेगवेगळ्या संगीतकारांकडे मला गायला मिळालं हे मी भाग्य समजते. भक्तिगीत आणि भावगीत केवळ सोपे शब्द.
1: माणिक वर्मा यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. संगीत होतं बाळ माटे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकला. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात तथापि सावळाराम यांची रचना आपण ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता विचारपुष्प।
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं। ओवी गायन केलं आहे विद्या लिमये यांनी।

हरकोवर म्हणजे मातोश्रींच्या सासूबाईच, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या खंडाराणी, सुभेदारांच्या तलवारशी यांचं लग्न झालेलं. या सती जाण्यापासून राहिल्या मातोश्री विचारात हरवून गेलेल्या आणि अतिशय खिन्न अवस्थेत पाहून हरकुवर सासूबाईंना कळना की मातोश्रींना कसं बोलायचं, काय विचारायचं एवढ्या खिन्नतेबद्दल.

मातोश्रींच्या मनाला आलेली नाराजी ती कशामुळे आली आहे हे हारको आईना माहीत होत. हारको आईनी त्यांची समजूत काढली, पण त्या रूढी आणि परंपरेची सल मातोश्रींच्या मनात टोचतच राहिली.

एवढ्यात मातोश्रींना तुकोजीचे पत्र आले. तुकोजीचे पत्र म्हटल्यानंतर मातोश्रीच्या मनात एकच विचार, लग्नाबद्दल मला बोलले नाहीत, हे पत्र कार्याचं निमंत्रण असावं, असा मातोश्रींनी तर्क केला.

तुकोजींचे पत्र आले आणि मातोश्रींचे विचार चक्र चालू झाले. मल्हारला लग्नासाठी घेऊन चाललोय असे नसतील बोलले. अशा महत्वाच्या कार्यासाठी झाले गेले विसरून गेले पाहिजे. कार्याचा आनंद वाढविण्यासाठी त्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत असे विचारचक्र मातोश्रींच्या मनात चालू झालेले आहे.

लग्नाचे अगोदर वरमाई आणि वरबाप म्हणजे तुकोजी आणि रखमाबाईस बोलावून त्यांना यथासांग आहेर करावा, तसेच मल्हारलाही बोलवावे असे विचार मातोश्रींच्या मनात चालू झालेले आहेत।

लग्नाच्या अगोदर नवरदेवाला जेवायला बोलवण्याची पद्धत आहे, त्याला गडंगण म्हणतात। तर गडंगणासाठी मल्हारला बोलावून मोठा थाटमाट करून त्याचा आदर सत्कार करून त्याला भेट म्हणून चांदीचे ताट वाटी देऊ असा मातोश्रींच्या मनात विचार चालू झालेला आहे।

तुकोजीला आणि रखमाबाईला छान आहेर करता येईल. तिला आहेरात पैठणी देता येईल. मल्हारच्या हातात सोन्याचे कडे घालता येईल. आनंदामध्ये मातोश्रींच्या मनात एका पाठोपाठ एक विचारांची शृंखला चालू झालेली होती.

0: पत्र आले आणि ते लग्नाच्या निमंत्रणाचे असावे असा तर्क करून मातोश्रींचे विचारामागून विचार चालू झाले. या विचारात मातोश्री पत्र फोडण्याचेच विसरून गेल्या.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमय यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतो, आकाशवाणी आता केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे. आमच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या केव्हाही आणि कुठेही. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87400304008.
5: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
6: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
5: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
6: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अंगर.
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
9: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
2: आता सोलापूर दिनांक.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
11: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
12: ऍडमिशनचं काम झालं.
11: आणि एवढी मोठी फी?
12: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक

0: आणि कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 9692223225.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. पीएम किसानचा 23वा हप्ता आज जमा होणार. सोलापूर जिल्ह्यातील 4,92,000 शेतकऱ्यांना लाभ. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 2 फेऱ्यात होणार मतमोजणी. राज्य सरकारचे कृषी विभागातील पुरस्कार जाहीर. सोलापूरच्या 5 शेतकऱ्यांचा समावेश. आणि पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या तयारीला वेग. पालकमंत्र्यांनी घेतली बैठक. आता घडामोडी विस्तारानं. पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसानचा 23वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमात याचा शुभारंभ होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. देशभरात आज 9,44,00,000 शेतकऱ्यांना 18,880 कोटी रुपये जमा होणार आहेत. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील 4,92,498 शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 22 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतदारांची संख्या कमी असल्यानं वैध अवैध मतांची छाननी आणि प्रत्यक्ष मोजणी अशी 2 टप्प्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत कल स्पष्ट होणार आहेत. यासाठी 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली असून 2 फेऱ्यांमध्ये हा निकाल लागणार आहे. राज्यातील शेती फलोत्पादन आणि कृषी संलग्नित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था आणि व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात मंद्रूपचे शिवानंद शिंगडगाव, बैरागवाडीचे प्रवीण माने, बारडीचे राहुल बनकर, जुजारपूरचे सदाशिव चौघुले आणि निंबर्गीचे प्रणव बिराजदार यांचा समावेश आहे. तसेच सोलापूरच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या हराळी येथील कृषी विकास प्रकल्पाला वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. यंदाची आषाढी यात्रा 25 जुलैला भरणार असून त्यादृष्टीनं तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल पुण्यातून विभागीय आयुक्त कार्यालयातून आढावा बैठक घेतली. ही वारी शांततेत तर होणारच आहे, पण वारकऱ्यांची सुरक्षा देखील फार महत्वाची आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत काटेकोरपणे आणि कठोरपणे निर्णय घेतले जात आहेत. तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. या बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बहुचर्चित 1,378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी काल बैठक घेतली. या बैठकीमध्ये या योजनेतून शहरातील कोणताही भाग पाण्यापासून वंचित राहू नये, सर्व भागाला समान वाटी पाणी वाटप व्हावं, पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी चर्चा करण्यात आली. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊनच ही नवीन योजना साकारली जात आहे असं महापौर कोंड्याल यांनी सांगितलं. येत्या सोमवारपासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या दरम्यान आता विधानभवनात प्रवेश करण्यासाठी वापरले जाणारे पारंपरिक छापील पास बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी पीठासन अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्री, आमदार, स्वीय सहायकांपर्यंत या सर्वांनाच ई प्रवेश प्रणाली लागू राहणार आहे. म्हणजे चेहरा पडताळणी पद्धतीद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. 4,000 कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर तसंच विकास कामं राबविण्यास नियोजन विभागानं मान्यता दिली असून यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती काम पाहणार आहे. हा आराखडा राबविण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी स्तरीय समितीकडे राहणार आहेत. सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या 12 दिवसांपासून एकाच जागी स्थिरावलेला मान्सून अखेर सक्रिय झाला असून 24 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 8 जून रोजी दक्षिण कोकण, सातारा आणि सोलापूरपर्यंत धडक दिलेला मान्सून अचानक रेंगाळल्यानं वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. परिणामी खरीप पेरण्याही खोळंबल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा प्रक्रिया अर्थात नीटची परीक्षा उद्या होणार आहे. यासाठी जिल्ह्यातून 16 परीक्षा केंद्रावर 4507 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते सायंकाळी 5:20 एकाच सत्रात ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनानं पूर्ण केली आहे. राज्यात एलनिनोच्या प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत असून ग्रामीण भागात संभाव्य पाणी टंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचं प्रभावी नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा, तसंच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी आतापासूनच या उपाययोजनांवर भर द्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केलं आहे. मान्सून लांबल्यानं राज्य शासनाने सर्व अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातही हालचालींना वेग आला आहे. जिथे खरोखर टंचाई आहे तिथे तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जैन यांनी दिले आहेत. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर गोवा विमानसेवा कालपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. 31 ऑगस्टनंतर ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. या दरम्यान सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा देखील 15 सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपासून ही सेवा देखील पूर्ववत होणार आहे. पावसाळ्यात सोलापूर विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी राहण्याच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तांदुळवाडी इथं पिकअप विहिरीत पडून झालेल्या अपघाताप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 लाख रुपयांचा धनादेश आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते देण्यात आला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयाप्रमाणे ही आर्थिक मदत काल सुपूर्द करण्यात आली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि स्वामी समर्थ मंदिर परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयानं मंदिर परिसरात ड्रोन वापरण्यावर बंदी घातली आहे. गर्दीच्या काळात ड्रोनचा अनियंत्रित वापर झाल्यास सुरक्षेवर ताण येण्याची शक्यता आहे. यासाठी महसूल आणि पोलीस विभागानं हा निर्णय घेतला आहे. पुढील 60 दिवस हा निर्णय लागू राहणार आहे. आरटीओ कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप काल चौथ्या दिवशीही सुरूच होता. सलग 4 दिवस कामकाज बंद राहिल्यानं कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं लर्निंग लायसन्स काढण्याचं काम मात्र सुरू होतं. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सोलापुरातील बालाजी अमाईन्सकडून सोलापूर जिल्ह्यातील 20 आणि शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील 8 शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यात 7 शाळांना स्मार्ट टीव्ही, 10 शाळांना संगणक, 1 शाळेला इंटर एक्टिव्ह बोर्ड, 11 शाळांना 225 बेंच देण्यात आले. काल बालाजी अमाईन्सच्या कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं. आषाढी वारी आणि मान्सूनच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या अडचणींना तोड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात काही पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश आहे. आपत्ती काळात रेस्क्यू बोट चालवणं, बचाव कार्य वेगानं करणं, याशिवाय बचाव तंत्र या विषयावर प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती या विभागानं दिली आहे. येत्या 23 जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि स्वामी विवेकानंद प्रशाला यांच्या वतीनं एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद हायस्कूल इथं सायंकाळी 4:30 वाजता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय खेळाडू तसंच त्यांच्या पालकांचा सत्कार देखील होणार आहे. यावेळी चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं आहे. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38.5 दशांश तर किमान 25.6 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पीएम किसानचा 23वा हप्ता आज जमा होणार. सोलापूर जिल्ह्यातील 4,92,000 शेतकऱ्यांना लाभ. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी

0: प्रशासकीय यंत्रणा सज्ज, दोन फेऱ्यात होणार मतमोजणी। राज्य सरकारचे कृषी विभागातील पुरस्कार जाहीर, सोलापूरच्या 5 शेतकऱ्यांचा समावेश। आणि पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या तयारीला वेग, पालकमंत्र्यांनी घेतली बैठक। याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला। नमस्कार।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
2: सोलापूर दिनांकचं आज संकलित केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी।
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू, लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM बँड 103.4 मेगाहर्ट्झवर। सकाळचे 6:41 होत आहेत। आता कृषी सल्ला।

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मूलस्थानी जलसंधारणाच्या काही पद्धतींबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. आता उर्वरित पद्धतींबाबतची माहिती आज जाणून घेऊया. मूलस्थानी जलसंधारणासाठी मृतसरी ही पद्धत देखील अत्यंत लोकप्रिय आणि सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे. यासाठी शेती मशागतीचं काम पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर उताराला आडवी सरी काढावी. शेताच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बळीराम नांगरानं किंवा कोळप्यानं पेरणीपूर्वी काढाव्या. या सऱ्यांना 0.2 ते 0.4% इतका उतार दिला तर अतिपर्जन्याच्या परिस्थितीमध्ये शेतामधील जास्तीचं पाणी शेताबाहेर काढण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. 2 सऱ्यांच्या क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी साचून मुरतं, त्यामुळे पिकांना दीर्घकाळ ओलावा उपलब्ध होतो. याचाच परिणाम पीक उत्पादनामध्ये भर पडते. या सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊया उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढण्याच्या पद्धतीबाबत. विविध खरीप पिकांची पेरणी आणि आंतरमशागतीची कामं पूर्ण झाल्यानंतर पेरणीनंतर साधारणपणे 40 ते 45 दिवसांनी उभ्या पिकात 2 किंवा 4 ओळीनंतर बळीराम नांगरानं किंवा कोळप्यानं सरी काढावी. यामुळे 2 सऱ्यांच्या क्षेत्रातील पाणी सरीत साचून मुरलं जातं. यासाठी पिकांची पेरणी उताराला आडवी करणं गरजेचं आहे. कापूस, तूर या पिकांमध्ये 2 ओळीनंतर तर ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांमध्ये 4 ओळीनंतर सरी पाडावी. मूलस्थानी जलसंधारणाची अशीच एक पद्धत म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत. भारी जमिनीमध्ये जलसंधारण आणि निचऱ्याच्या दृष्टीनं रुंद वरंबा सरी पद्धत ही अत्यंत उपयुक्त आहे. पिकाच्या ओळीनुसार वरंब्याची रुंदी आपल्याला ठरवता येते. वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलचलित नांगरानं किंवा कोळप्याच्या सहाय्यानं शेताच्या उताराला आडव्या सऱ्या काढल्या जातात. रुंद वरंब्यावर पिकांची ओळीत पेरणी करता येते. जास्त पर्जन्यमानाच्या क्षेत्रामध्ये तसंच कमी पाणी मुरण्याच्या वेग असलेल्या जमिनीत सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार दिला जातो. त्यामुळे अतिवृष्टी झाली तर अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये जलसंधारणासाठी या पद्धतीचा चांगला उपयोग होतो. बंदिस्त सरी पद्धतीचा जर विचार केला तर कमी पावसाच्या तसंच उताराच्या क्षेत्रावर सरीवरंबा पद्धतीनं सरी सलग न ठेवता सरीच्या लांबीवर 5 ते 7 मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार करता येतात. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेलं पाणी उताराकडे न वाहता त्या जागीच जमिनीत चांगलं मुरतं. मूलस्थानी जलसंधारणासाठी ही पद्धत सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम आहे.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. याशिवाय बाजारभाव

आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर क्षारपड जमिनीचं व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आणि त्यानंतर तुतीवरील येलो माईट्सचं व्यवस्थापन याविषयीचीही संकलित माहिती आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी सोलापूर केंद्र. आता अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांनी गायलेली कवी दिनेक यांची ही हिंदी भक्तिरचना.

0: अनूप जलोटा आणि सहकाऱ्यांनी गायलेली कवी दिनेश यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं त्रिवेणी भवानी यांचं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
4: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
5: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
6: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
7: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
8: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
9: नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
10: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
9: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
10: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या माग, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637.
11: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
12: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
11: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
12: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
11: मोबाईल 93 26 16 60 68.
10: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
12: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
10: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
12: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28.

0: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल।
1: वा काय छान सजली हो नवरी मुलगी।
2: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
2: कडून। ते दागिने त्यांच्याकडूनच आणले।
3: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते।
4: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुक लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर।
7: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
8: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर।
7: मोबाईल 7083069496।
9: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स।
10: स्टाइलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
9: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
10: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
9: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
10: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
11: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
12: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
11: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
13: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या।
7: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
13: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय।
7: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन।
14: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
13: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
14: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 99-23-63-37-43।
9: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
9: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन।
15: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार। डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88-88-36-00-88।
16: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
9: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
16: श्री कृष्ण गुरुकुल।
14: संपर्क 72-76-73-53-52।
17: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
18: मोबाईल 77-19-92-22-55।
7: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
9: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
7: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73-85-81-85-55।
15: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे

एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये आज आपण एप्रिल फुल या चित्रपटातलं हसरत जयपूर यांचं गीत ऐकलं. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोते, आज सकाळी 8 वाजता मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकणार आहोत. 8:40 काही मराठी गाणी, 9:15 वाजता खमंग रुचकर हा कार्यक्रम. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 103.9 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.

0: गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं

0: श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी

प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल एआय एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ.
राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता

0: प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर सकाळचे 7:21 होत आहेत.
2: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
1: आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची भक्तीरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल्निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. पण त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी 780 मिलीमीटर आहे त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं आता जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई रेश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होत.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
0: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
1: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

0: पाऊस होतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड थोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाची विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठाही आपल्या मनात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीरा आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे हातामधनं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी

0: जी पट्टीस मारली जाते, तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण एकाही उपाय अंमलात आणाव्या, त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी, जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी छलनीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा, आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल, काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास, अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेती पिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून, त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील, बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसामध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस कोपरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. ते सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तर अर्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नांगली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:41 होत आहेत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: टू यू.
1: आकरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
0: आवडला ग आई, थँक यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहिती आहे. तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना, तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
0: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं सर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
0: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
2: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
0: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
5: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
2: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
0: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
4: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात अशा माणसांनी.

0: भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी। प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत। प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा इथे। 96-98-92-11-240 9689-11-240।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।
3: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकल्यानंतर आता ऐकूया दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
5: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
5: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय। सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच। तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक साहेब नमस्कार।
7: नमस्कार। आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजारला यायचं। पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात, म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात। सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
8: नक्कीच।
7: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते, मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं। आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे, त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो। हे झालं छोट्या प्रकारात। मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजचे कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचे मणी असतो, तर जमेल तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात।
8: अच्छा।
7: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठी मणी माळ करावी। हे झाले एक पारंपरिक प्रकार। पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात। आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय, त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे।
8: अच्छा।
7: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली ROI असं काही मिळत नाही, म्हणजे तुम्ही SIP किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो, तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं। आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते। आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात, तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो। त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना

0: करायचं असेल म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25 ते 30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काही टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात। ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं, हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
2: आमच्या कार्यक्रमासंबंधीची काही निवेदनं आपण ऐकली। आता सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया। संगीत आहे यशवंत देव यांचं।

सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगाव कुऱ्यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: कोण? राम का? ये
1: आलो आलो, तुमच्या घराकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला किती खड्डे आहेत तो?
2: तुम्हालाही जाणवलं ना रामभाऊजी, काय होतं माहितीये का, आपण ज्या रस्त्यावरून रोज जात असतो ना, तो रस्ता इतका परिचयाचा झालेला असतो आपल्याला की त्यावरच्या खड्ड्याचं आपल्याला नंतर नंतर काहीच वाटत नाही. आम्ही तर ना अनेक तक्रारी केल्या तुम्हाला सांगते भाऊजी, पण काही नाही हो, काम अगदी संथ गतीनं चालू आहे.
0: मग तर काय,
1: हे मात्र नेहमीच आहे.
0: हो ना, पण दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का. मागच्या आठवड्यात माळशिरस जवळ रस्त्या नजीक कठडे नसलेल्या विहिरीत पिकअप व्हॅन कोसळून 8 जणांचा मृत्यू नाही का झाला?
2: हो ना.
0: तेव्हापासून रस्त्याच्या कडेला खड्डा दिसला की पोटात जणू खड्डाच पडतो.
2: खरंय हो, तुमची भीती बरोबर आहे. किती दुर्दैवी अपघात होता तो.
1: हो ना, म्हणून तर रस्त्यालगत 50 मीटर परिसरात असलेल्या विहिरी आणि खड्ड्यांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत वाटतं.
2: हो बरोबरच आहे, द्यायलाच हवेत. त्यावर काही उपाय नको का करायला? काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये एक इंजिनियर मोटारी सकट रस्त्यालगतच्या खड्ड्यात सगळ्यांसमोर बुडाला हो.
1: अरे रे रे रे, रोड अंडर कन्स्ट्रक्शन असेल ना तर वाहनं जपूनच चालवावी बरं का.
2: हो ना, शेवटी काय, वाहन चालक आपण असतो ना, मग काळजीही आपणच घ्यायची नाही का.
0: हो ना, एकूणच वाहनांचे अपघात आता वाढतच चाललेले आहेत. लोक बेफाम वेगाने वाहने चालवतात. गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली ग्राहकांची वाहने वेगाने चालून अपघात करणारेही काही जण आहेतच ना.
1: अरे मोहन, पण मी आल्या आल्या आज एकदम सिरियस विषय सुरू केलाय. माझा चेहरा का इतका सिरियस वाटतो का काय?
0: नाही रे, एवढं कशाला खरं बोलतोयस. सॉरी सॉरी, पण आता काय करणार. पिकअप व्हॅनचा अपघात खरंच संवेदनशील होता.
1: हो ना.
0: आणि खुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलंय रे. चर्चा तर होणारच ना.
2: हो ना, यामुळेच की काय, स्कूल बसवरही वेग मर्यादा लिहिलेली असती बघा.
1: हो, आणि आता शाळा सुरू झाल्या नाही का.
2: हो, तुम्हाला सांगते भाऊजी, इतके दिवस घरात कलकल सुरू होती ना, ती आता कलकल शाळांमध्ये किलबिल म्हणून ट्रान्सफर झाली आहे.
0: अगदी बरोबर आहे तुझं मीरा. बालपणाप्रमाणे शाळेचा पहिला दिवस ही रम्यच आहे. शाळेचा पहिला दिवस, नव्या मोबाईलची किंवा कारची खरेदी, मित्रांसमवेत खाण्यापिण्याची ग्रँड पार्टी, हे आता रम्य दिवस झालेत.
1: आणि आता काय आहे, लोक प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतात. म्हणजे काय की छोट्या छोट्या घटनांचं लगेच आपल्या मोबाईलवर उघडपणे चित्रणच करून ते लगेच सोशल मीडियावर टाकतात.
0: अगदी बरोबर आहे तुझं राम. एका हौशी मातेनं तर बाळाचा दर महिन्याला केक कापून वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावरती टाकला.
2: बघा बघा, किती कौतुक आहे त्यांना. नुसत्या मोबाईलचा किती हुशारीनं वापर करून घेतलाय त्यांनी. नाहीतर तुम्ही साधा एक फोटो काढा म्हटला तर काढत नाही.
0: मीरा, पण त्याचा तापही होतो ना. एका लग्न समारंभात एक कन्या माझ्याशी बोलायला प्रयत्न करत होती, पण मोबाईल चित्रणाच्या भीतीनं मी बोललोच नाही.
2: मी कुठे होते हो त्यावेळेला? तिला चांगलंच समजावलं असतं बघा.
0: बघितलं, हे असं आहे तुझं. काही बोलायची सोयच नाही बाबा. बायकांनी नवरे म्हणजे शाळेतील अज्ञाधारक विद्यार्थी करून टाकलेत तुम्ही.
2: काही नाही, उगीच काहीतरी बोलू नका.
1: अरे मोहन, एवढं खरं कशाला बोलतोस. खरं म्हणजे नवऱ्याला नजरेच्या इतकं धाकात ठेवू नये बरं का वहिनी.
2: अहो, लक्ष असलंच पाहिजे भाऊजी. परवाचा किस्सा सांगते तुम्हाला. परवा यांनी फ्रीज मधला श्रीखंडाचा डबा शोधण्याच्या प्रयत्नात सगळं सामान अंगावर पाडून घेतलं.
1: अरे बापरे.
2: भाजी आणायला सांगितली तर किलोभर महागडी दोडकी आणि तीही खराब आणून ठेवली हो. एक ना एक किती सांगू.
1: असू दे असू दे, आता संसार हा असाच फुलतो.
0: हो ना रे.
1: आता मला पण गजऱ्यातलं काही कळत नाही बरं का. एकदा काय झालं मोहन, हिला सरप्राईज म्हणून गजरे आणले.
2: बरं.
1: तर वहिनी एवढे महाग कशाला आणते म्हणून ती स्वतः स्कूटीवर जाऊन ते गजरे परत करून आली.
2: काय थट्टा करता भाऊजी, काहीही सांगता.
1: अहो हो, खरंच झालंय असं. आणि इतक्यावरच नाही थांबली ती, येताना त्या गजरेवाल्याला नावही ठेवून आली.
2: बापरे.
1: आता झालंय असं की तो गजरेवाला माझ्याकडे येता जाता रागाने बघत असतो.
0: समाधानकारक वस्तू मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. आता सगळं जग मार्केट ओरिएंटेड झालेलं आहे ना. सगळ्या गोष्टींची विक्री, शाळांची दप्तरं, कंपास पेट्या, जेवणाचे डबे, शूज, किती नाविन्य आलं आहे प्रत्येक गोष्टीत.
2: हो ना, लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर शिक्षण तज्ञांच्या कल्पकतेचं कौतुक वाटतं बरं का.
0: हो ना.
2: इतकी सुरेख अशी छायाचित्रांची आणि मजकुराची मांडणी केलेली असती ना की बघतच राहावं.
1: अगदी बरोबर.

0: कसं आहे आता मीराबाईनी आणि मोहन, आता इनोव्हेशन हा बाजाराचा मूलमंत्रच झालाय. शिक्षणाची पद्धत आता आणखी आकर्षक करण्याचा हा प्रयत्नच आहे आणि तो होणारच. सगळं काही एकदम स्टुडंट फ्रेंडली.
1: अगदी बरोबर बोललात भाऊजी. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा धाक असण्यापेक्षा मुलांचाच शिक्षकांना धाक आहे हल्ली.
0: हो,
1: काही समस्या आली तर आता परीक्षा पद्धती सुद्धा बदलणार बरं का.
2: अगदी बरोबर आहे मीरा तुझं. नीट म्हणजे मेडिकल प्रवेशासाठीची पुनर्परीक्षा मला वाटतं उद्या 21 जून रोजीच होणार आहे.
1: हो बरोबर आहे. पेपर फुटीमुळं केवढा गोंधळ माजला. तब्बल 22-23 लाख मुला मुलींची पुन्हा परीक्षा.
2: हो ना.
1: म्हणजे काही चेष्टा आहे का सांगा.
0: नाही ना.
1: शिवाय परीक्षा नीट होईपर्यंत सोशल मीडियाचे काही ऍप्सही बंद ठेवले.
0: अगदी बरोबर आहे. आता मी आपल्याकडच्या प्रकारांचं काही समर्थन करत नाही, पण पेपर फुटण्याचे प्रकार फक्त आपल्या भारतातच नाही तर विदेशातही आहेत बरं का.
1: काय सांगता.
0: म्हणजे टेक्नॉलॉजी आता जितकी प्रगत होईल तसतसे परीक्षा पद्धतीमध्ये फ्रॉड होण्याचे प्रकारही वाढतानाच दिसत आहेत. तशी तर खरं म्हटलं तर ही दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी.
1: खरे खरे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पेपर काढण्याची पद्धतच आता बदलली आहे. आता परीक्षकांनी फक्त प्रश्न काढायचे, ते कोणत्या पेपरमध्ये आहेत हे त्यांनाही कळणार नाहीये अशी आता व्यवस्था केली आहे बघा.
0: बरोबर.
1: कारण पेपर काढण्यासाठी आता एआयची मदत घेतलेली आहे.
2: पेपर फुटूमुळे पुन्हा अभ्यास करा, पुन्हा पेपर काढा, कोट्यावधी खर्च करा. हा खरं तर द्राविडी प्राणायामच म्हटला पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे.
1: आता हा बोलण्यातला वाक्प्रचार झाला फक्त. खरा द्राविडी प्राणायाम तर तुम्हाला उद्याच करायचा आहे. उद्या 21 जून आहे ना, जागतिक योग दिन.
2: हो ना.
0: हो अगदी बरोबर, उद्या योग दिन. आता यंदा आमच्या ऑफिसमध्येही योग दिन साजरा केला जाणार आहे.
1: बर.
0: तर सगळ्यांना उद्या 5:00 यायला सांगितलंय.
1: अरे वा.
2: बर बर. अनेक शाळा आणि महाविद्यालय संस्था यामध्ये योग दिनाची तयारी चालली आहे. मागच्या वर्षी संकल्प केल्यानुसार वर्षात अनेकदा मी योगाचा सराव देखील केलाय बरं का.
1: मला मात्र घरच्या कामांमुळे ठरवूनही शक्य नाही झालं. घरचं काम म्हणजे जणू योगासनांचे वेगवेगळे प्रकारच झालेत.
0: हे सगळं बरोबर आहे, पण योगासनाचं महत्व सर्व वयाच्या लोकांसाठी अगदी महत्वाचं आहे. आता हे पहा, काही लोकांना मांडी घालून साधं बसताही येत नाही. व्यायाम नसण्याचा आणि स्वतःच्या शरीराकडे प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणामच म्हणावा लागेल.
2: तुझं अगदी बरोबर आहे राम. बदलत्या आधुनिक काळामध्ये खाण्यापिण्याचे चोचले इतके वाढलेले आहेत ना की आपण केवळ चव चांगली म्हणून अन्न घेत आहोत. मग पोषण मूल्य काही का असेना, त्याचे परिणाम वाढत्या वयात अशा प्रकारे दिसतातच ना.
0: हो
2: ना.
1: याला बिघडलेला आहार मूळ कारणीभूत आहे बरं का.
2: बरोबर आहे.
1: सोलापुरात सुद्धा स्ट्रीट फूडच्या गाड्यांची संख्या आणि खाण्यापिण्याचे प्रकार इतके वाढले आहेत ना.
0: हो.
1: आणि त्यावरचे चटकदार पदार्थ खाण्यासाठी तरुणाईची गर्दी पाहून सार्वजनिक आरोग्याचं काय होणार आहे याची तर मला काळजीच वाटते.
0: पण आता तुम्हा दोघांना सांगू का, आता काळजीचं अजिबात कारण नाही. कारण तुकाराम मुंडे यांनी आता सूत्र हाती घेतल्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाची कार्यपद्धतीच एकदम बदलली आहे.
2: आणि यात एक चांगलं म्हणजे महाराष्ट्रात पूर्वीपासूनच गुटखा बंदी लागू करण्यात आलेली आहे. नाहीतर गुटखा चालू असताना ही परिस्थिती काय भयंकर होती ना. याच्या बातम्या देखील आणि त्याचबरोबर त्यामुळे होणारी अस्वच्छता पाहिली की संताप असा अनावर होतो ना रे.
1: यावर उपाय म्हणून आता सार्वजनिक अस्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर वाढवला पाहिजे आणि त्यात सापडणाऱ्या दोषींना दंडही केला पाहिजे.
2: अगदी बरोबर आहे.
0: वहिनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता सीसीटीव्ही ही आधुनिक जगाची आता गरजच झाली आहे.
1: हो.
0: बहुतेक गुन्ह्यांचा तपास हा आता सीसीटीव्हीमुळे सुकर झालेला पण दिसतोय.
1: हो.
0: आणि त्यामुळे कोणाला चोरून जरी भेटायचं म्हटलं तरी आता आजूबाजूला सीसीटीव्हीचा पहारा आहे का नाही हे आता आपल्याला तपासावं लागतं बरं का.
1: काय भाऊजी तुम्हाला म्हणायचंय तरी काय नक्की.
0: तसं काही नाही, सध्याच्या तरुणाईला कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे थोडक्यात सांगितलं.
2: अच्छा. क्रिकेट आणि चालू जागतिक फुटबॉल सामनेही कॅमेऱ्याच्या कडक पहाऱ्याखाली चालू आहेत. ड्रोन कॅमेरे हा तर मोठाच आविष्कार आहे.
1: हो खरंच आहे.
2: तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आता कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे. मग तो कॅमेरा मोबाईलचा का असेना. रेल्वे प्रवासात काही प्रवासी गोंधळ घालतात, छेडछाड करतात, रिसॉर्ट बोग्यांमध्ये घुसतात, पण हे सगळं काही कॅमेऱ्यात पकडलं जात आहे.
1: हो. सराफाच्या दुकानांमध्ये तर सीसीटीव्ही किती महत्वाचा आहे नाही का. तरीही चोऱ्या होतातच, चोर चोऱ्या करतातच, आणि म्हणून आम्हीही आता घराच्या एंट्रन्सवर सीसीटीव्ही बसवत आहोत भाऊजी.
0: हो का. हे मात्र गरजेचंच झालंय बरं का.
1: हो.
0: त्यामुळे आता काय झालंय की शहराच्या मुख्य चौकातील जे सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या

0: यांनी गस्ती पथक आणि गुरख्यांच्या नोकऱ्या तर संपुष्टातच आणल्यात.
1: राम तुझं हे खरं आहे. पूर्वी गुरखा आणि त्यांचा जागते रहो हा पहारा महत्वाचा होता ना.
2: हे आता बदलतच जाणार बरं का. एआय मुळे गुरखा कशाला, अनेक नोकऱ्यांचं स्वरूपही आता बदलत आहे. चीनमध्ये तर एआयच्या प्रभावामुळे शिक्षणाचे हजारो कोर्सेस देखील बदललेत.
0: हो हो हो, हे मात्र अगदी खरं आहे.
2: हो ना.
0: बर मोहन आणि मीराबाईनी, चला तर आता आमच्या रोहितलाही नवीन कोर्सला प्रवेश घेण्यासाठी त्याच्या क्लास टीचर बरोबर जरा चर्चा करायची आहे, तेव्हा मला वाटतं आता मी निघावं.
1: राम अरे थांब ना, आला तसा काहीतरी खाऊन जा ना. आता आम्ही महिन्याचे 30 दिवस रोज वेगळा नाश्ता करण्याचं.
0: बर
2: काही नाही हो, नुसते जिभेचे चोचले येते. आज कोणता ब्रेकफास्ट करू असं मी नुसतं गुगलला विचारायचा अवकाश. त्यानं आज्ञाधारकपणे 101 पदार्थांची यादीच दिली मला.
1: फक्त हे पदार्थ करताना नवऱ्याचीही मदत घ्या असं गुगल महाराज सांगायला विसरले.
0: बरोबर.
2: गुगल महाराज विसरले असतील पण मी नाही विसरलेले बर का. चला चला घ्या कांदा चिरायला.
0: बर मीराबाईनी, मला आवडलं असतं मदत करायला.
2: बर
0: काय कामामुळे मी निघतो बर का.
1: अरे राम थांब ना, चहा तरी घेऊन जा, तुझ्या निमित्ताने मलाही चहा मिळेल.
0: बर.

मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आता आपण ऐकली. लेखन केलं होतं अमोल अंकुलकर यांनी, तर यामध्ये सहभाग होता जयपाल खेडकर, यल्लप्पा गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आता आपण ऐकली.

0: आता आमच्या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि

जाहिर या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायूनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATF पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारत

0: भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या टीएटीएफच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्यादरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेष आणि दिनविशेष आपण जाणून घेऊया. श्रोते हो, आज भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आहे वाढदिवस. 20 जून 1958 साली ओरिसा राज्यातल्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. राष्ट्रपती पदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसं त्यांचं नाव हे अज्ञातच होतं. एका आदिवासी गरीब सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते हीच मुळी आपल्या शक्तिशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास हा श्रोतेहो थक्क करणारा.

विशेषतः सगळ्या स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवन संघर्ष हा भावूक करणारा आणि प्रेरणादायी आहे. घराणेशाही, अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची. ओरिसा राज्यातल्या मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. 1979 साली त्या पदवीधर झाल्या. ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यामध्ये कारकून झाल्या, पुढे शिक्षिका, नगरसेवक झाल्या, आमदार आणि मंत्री झाल्यानंतर त्या राज्यपाल झाल्या. आता राष्ट्रपतीपदावर त्या आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.

0: श्रोतेहो, द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित आदिवासी लहान मुलं यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनामध्ये मात्र अनेक संकटांमुळे अक्षरशः होरपळ झाली होती. कोणीही कोलमडलं असतं, त्याही कोलमडल्या पण पुन्हा उभ्या राहिल्या. 2009 ते 2013 सालापर्यंत या कालावधीत त्यांच्या घरातली चार जवळची माणसं त्यांनी कायमची हरवली. 2014 साली त्यांचे पती श्यामचरण मुर्मू यांचंही निधन झालं, त्या एकाकी झाल्या. पण अध्यात्म त्यांच्या सोबत होतं. मग त्यांनी दलित आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. स्वतःचं दुःख जगाच्या दुःखात त्यांनी मिसळून टाकलं. पुन्हा ताठपणे उभ्या राहिल्या. 2015 साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलं. विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. 2021 पर्यंत त्या राज्यपाल होत्या. 2022 मध्ये त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती बनल्या. श्रोतेहो, द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या. एका लहानशा घरातून आता 350 एकर परिसर, 190 एकर बगीचा आणि 750 कर्मचारी असलेल्या प्रशस्त अशा राष्ट्रपती भवनामध्ये त्या राहतात. तर श्रोतेहो, एक सामान्य शिक्षिका ते भारताच्या राष्ट्रपती असा द्रौपदी मुर्मू यांचा हा प्रवास, जीवन प्रवास आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊया.
1: जग किरकाळी रात्र

आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. श्रोते, आज पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ सलीम अली यांचा आहे स्मृतिदिन. 12 नोव्हेंबर 1896 साली त्यांचा जन्म झाला. श्रोते, सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातल्या पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आणि जातींमधलं वैविध्य यांचा बारकाईनं अभ्यास केला. त्यांच्या या कार्यानं भारतात हौशी पक्षी निरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरु मानतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडीमध्ये मुस्लिम कुटुंबामध्ये अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छऱ्याच्या बंदुकीनं लहान पक्षी टिपण्याचा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना एक वेगळी चिमणी मिळाली. तिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहमीपेक्षा वेगळा दिसल्यानं त्यांची उत्सुकता चाळवली आणि त्यांच्या मामाकडे हा पक्षी कोणता याची त्यांनी विचारणा केली. मामांनी सरळ त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांकडे घेऊन गेले. तिथं संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे ते सविस्तर सांगितलं, तसंच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह सुद्धा त्यांना दाखवला आणि भारावलेल्या लहान सलीम अली यांना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.

त्यावेळी भारतामध्ये पक्षीशास्त्र हा विषय तसा अस्तित्वातच नव्हता. त्यासाठी मग सलीम अली हे जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतलं आणि काही काळ इंग्लंडमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी सुगरण पक्षाच्या वर्तनावर अतिशय बारकाईनं अभ्यास केला होता. सुगरण या पक्षाविषयी त्यांनी जो प्रदीर्घ असा प्रबंध लिहिला, शोधनिबंध लिहिला, त्यामुळेच पक्षीशास्त्रज्ञ म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. त्याचबरोबर केवळ टिपून भुसा भरून संग्रहालयामध्ये ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि एकूणच पक्षीशास्त्राला एक वेगळी दिशा त्यांनी दिली. श्रोतेहो, सलीम अली यांचं पक्षीशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा मोठेपणा कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं, भारतभर फिरून त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्याचे जे काही त्यांनी रेकॉर्ड्स बनवलेले होते, ती माहिती अतिशय उपयुक्त अशीच आहे.

श्रोतेहो डॉक्टर सलीम अली यांच्या या कार्यामुळेच त्यांचा जन्मदिन हा पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा सन्मान देऊन सन्मानित केलं. त्याचबरोबर ब्रिटिश पक्षीतज्ञ संघाचं राष्ट्रीय पदकही त्यांना मिळालेलं आहे. डॉक्टर सलीम अली यांचं निधन झालं 20 जून 1987 साली. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र आदरांजली.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते, आज ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि चित्रपट अभिनेते गायक चंद्रकांत गोखले यांचा हे स्मृतिदिन. 7 जानेवारी 1921 साली मिरज इथं त्यांचा जन्म झाला. अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचं बालपण मिरज इथं गेलं. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई.

आणि आई कमलाबाई यांच्याकडूनच. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यांची अभिनयाची आवड मात्र दिसून आली. त्यांनी 7 दशकाहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 60 हून अधिक मराठी नाटकातून आणि चित्रपटांमधून अभिनय केला. श्रोतेहो चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. 1937-38 साली चंद्रकांत यांना खुद्द दीनानाथ यांच्याकडून तब्बल 70 ते 80 बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. दीनानाथांना गोखले हे पितृस्थानी मानत. त्यावेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केलेल्या होत्या. सुरुवातीच्या काळात बेबंदशाही आणि पद्मिनी यासारख्या नाटकांमधून स्त्री भूमिका सुद्धा चंद्रकांत गोखले यांनी केल्या. नटसम्राट, पुण्यप्रभाव, भावबंधन, राजसन्यास, बॅरिस्टर, पुरुष, पर्याय ही त्यांची काही गाजलेली नाटकं. बॅरिस्टर हे त्यांचं आवडतं नाटक होतं. श्रोतेहो रायगडचा राजबंदी या चित्रपटामध्ये चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारलेली होती. याच मध्ये दुर्गा खोटे सोयराबाईच्या भूमिकेमध्ये झळकल्या होत्या. या तिघांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अगदी पर्वणीच म्हणावी लागेल. मराठीशिवाय काही हिंदी चित्रपटांमधून देखील त्यांनी काही भूमिका रंगवल्या. कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्व शैली आणि भावनेला भेदणारी संवाद फेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. श्रोतेहो 20 जून 2008 साली चंद्रकांत गोखले यांचं निधन झालं. त्यांनी अभिनय केलेले काही चित्रपट सांगायचे झालं तर जीवाचा सखा, सुवासिनी, मानिनी, धर्मकन्या, धाकटी जाऊ, जावाई माझा भला, स्वप्न तेच लोचनी, महाराणी येसुबाई, माझं घर माझी माणसं, रेशमाच्या गाठी, देवघर असे काही चित्रपट सांगता येतील. चंद्रकांत गोखले यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र आदरांजली आणि त्यांच्यावरच चित्रित झालेलं देवघर या चित्रपटातलं गीत ऐकूया. प्रभाकर जोग यांचं संगीत, जगदीश खेबुडकर यांची ही रचना, तर स्वर सुधीर फडके यांचा.

0: देवघर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांच्या स्वरात प्रभाकर जोग यांचं संगीत तर रचना जगदीश खेबुडकर यांची होती. काही व्यक्तिविशेष आपण जाणून घेत आहोत, त्याचबरोबर काही मराठी गाणीही आपण ऐकत आहोत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: आमच्या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

आमच्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आता आपण ऐकलं. श्रोत्यो, आज मराठी भाषेतील नामवंत गझलकार, शायर आणि कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा आहे स्मृतिदिन. 29 डिसेंबर 1908 साली त्यांचा जन्म झाला. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित जिंदादिल भाऊसाहेब पाटणकर असंच म्हणायचे. भाऊसाहेब स्वतः वेदपंडित, वकील, शिकारी होते. शिकारीचा तर त्यांना छंद होताच, पण तो छंद नुसता शौर्य दाखवण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्य त्यांचं निरीक्षण करून त्यांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत अशा अनेक मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्यामध्ये शिकारीतील शौर्यापेक्षा प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचं. कालांतरानं कायद्यानं शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार बंद झाली. मोतीबिंदूमुळे त्यांना दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि याच कारणास्तव वकिली पण त्यांना बंद करावी लागली. पण इतकं होऊन सुद्धा भाऊसाहेब हतबल झाले नाहीत. वेदाध्ययन, संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व तर होतंच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचं ते म्हणत, आणि त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली. त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरीपेक्षा वेगळी होती. त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशी शायरीची रचना त्यांनी केली. पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागामध्ये त्यांचे कार्यक्रम होऊन ते लोकप्रिय होत होते. भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्त हो, जिंद

0: दिल ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवला आणि ती रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या दोस्त हो आणि जिंदा दिल या संग्रहानं मराठी साहित्यप्रेमींना अक्षरशः वेड लावलं होतं. भाऊसाहेब पाटणकर यांचं निधन झालं 20 जून 1997 साली. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र आदरांजली. आणि श्रोते हो, आमच्या संग्रहामध्ये भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी आहेच, त्याचीच ही थोडीशी झलक.
1: वास्तवाच्या या जगी ना मिलनाची आसही, सोडून तू स्वप्न माझे काय इथे आलीसही.

0: त्यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र आदरांजली. आणि श्रोते हो, आमच्या संग्रहामध्ये भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी आहेच, त्याचीच ही थोडीशी झलक.
1: वास्तवाच्या या जगी ना मिलनाची आसही, सोडूनी तू स्वप्न माझे काय इथे आलीस. अगे इथे तर आपण काहीच करू शकत नाही. आणि तुला स्वप्नात तिथे हजर राहायचं. वाटते की जीवनी या काहीच नाही राहील, असं जर तुझा हट्ट असेल तर तू उजाड केलं मग. वाटते की जीवनी या काय, मानण्याचा प्रश्न नुसता ते स्वप्नान ही जागृती, काय मोठे त्यात आम्ही त्यालाच मानू जागृती. तेव्हा एक दुसरे प्रियकर ही तिला म्हणतात, येऊ नाही तेथे आम्हा, ना भेटून गेलीस तू. तू तिथे आलीस आणि तिथे आम्हाला भेटली नाही. येऊ नाही तेथे आम्हा, ना भेटून गेलीस तू. ऐकतो लोकांनी सांगितलं आम्हाला, ऐकतो स्वप्नात माझ्या येऊन गेलीस तू. लोकांनी सांगितलं यांना, अरे तुझ्या स्वप्नात आली होती. येऊ नाही तेथे, इमॅजिनेटिव्ह शायरीचं उदाहरण देतात म्हणून. येऊ नाही तेथे आम्हा, ना भेटून गेलीस तू. ऐकतो स्वप्नात माझ्या येऊन गेलीस तू, यातही उपकार आम्हा काही कमी ना वाटले. यातही उपकार आम्हा काही कमी ना वाटले, स्वप्नातही येशील ऐसे स्वप्नात नव्हते.
0: भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी त्यांच्याच आवाजात आता आपण ऐकली. आता सुरेश भट यांची एक रचना आपण ऐकूया.

0: सुरेश भट यांची गझल आपण ऐकली. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत होतं रवी दाते यांचं. काही मराठी गाणी आणि व्यक्तिविशेष आपण जाणून घेतले आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 वाजतायत.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72-76-73-53-52.
0: सकाळचे 9:15 वाजले आहेत. आता खमंग रुचकर हा कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
0: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी विद्या
8: आणि मी तेजश्री
0: तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. तेजश्री, मला वाटतं स्वयंपाकामध्ये ना बटाटा हा अतिशय लोकप्रिय भाजी आहे की नाही, म्हणजे कितीही वेगवेगळ्या प्रकारे आपण ती करू शकतो. नुसती बटाट्याची भाजी पण चांगली लागतेच, पण ते कितीतरी पदार्थांमध्ये बटाटा वापरला जातो.
8: खरंच आहे. बटाटा ना हा सर्वसमावेशक आहे बघ,
0: हो,
8: आणि सगळ्यांना आवडतो.
0: सगळ्यांना आवडतो,
8: उपासापासून सगळीकडे चालतो, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना
0: आवडतो. स्टोअर करून ठेवायला पण सोपा आहे ग, म्हणजे बाकीच्या भाज्या एखाद्या सुकतात म्हणा किंवा खराब होतात काही भाज्या, पण बटाटा कसा हा थोडे दिवस राहू शकतो आणि संकट काळी पण आपल्याला उपयोगी पडतो. म्हणजे ज्यावेळेस काही भाजी नसेल आणि अचानक कोणी येणार असेल तर त्यावेळेस आपण
8: गृहिणींचा मित्र म्हणून सरळ. बरं, आता मी तू बटाट्याचा विषयच काढलाय तर आजच्या कार्यक्रमामध्ये मी अशीच बटाटा असलेली एक वेगळी रेसिपी सांगणार आहे.
0: बरं, म्हणजे भाजी आहे की स्नॅक्स सारखं आहे?
8: स्नॅक्स.
0: ओके.
8: तर रेसिपीचं नाव आहे चना आलू टिक्की.
0: बरं, चना आलू टिक्की म्हणजे मला वाटतं याच्यामध्ये बटाटा तर असणारच आहे आणि मला वाटतं तू चना म्हणाली असं म्हणजे भिजवलेले हरभरे वगैरे लागणार आहेत आपल्याला.
8: बरोबर. बरं, तर आता मी साहित्य सांगते तुला. आपल्याला लागणारे 1 कप भिजवलेले आणि उकडलेले चणे, म्हणजे आपण हरभरा. बरोबर. त्यानंतर लागणारे आपल्याला 2 बटाटे, 1 मोठा कांदा, कोथिंबीर, धनेजिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, तीळ आणि थोडस शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.
0: मी परत एकदा साहित्य सांगू का?

0: बघा आपल्याला साधारण एक कप चणे लागणार आहेत, म्हणजे हरभरे भिजवून आपल्याला ते उकडून पण
1: घ्यायचे.
0: हा, दोन बटाटे लागतील उकडलेले, त्यानंतर तीळ लागतील थोडेसे, आले लसूण पेस्ट लागेल, धणे जिरे पावडर आणि कोथिंबीर लागेल, आणि शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागेल.
1: हो अगदी बरोबर. आता कृतीकडे वळूया. तर आपण रात्रभर भिजवून ठेवलेले आणि उकडून घेतलेले जे चणे आहेत किंवा हरभरे आहेत ते आणि उकडून घेतलेले दोन बटाटे असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते छान कुसकरून एकजीव करून घ्यायचं. त्यामध्येच कांदा घालायचा बारीक चिरलेला, कोथिंबीर घालायची, धनेजिरे पावडर, आलं लसणाची पेस्ट अर्धा अर्धा चमचा घालायची, चवीनुसार तिखट घालायचं, मीठ घालायचं. आणि आता ह्या सगळ्याची ना छान टिक्की करून घ्यायची. टिक्की म्हणजे गोल गोल करून त्याला चपट करायचं. आता टिक्की हे आपल्या गृहिणींना वेगळं सांगायला नकोय खरं तर, पण समजा आजचा हा कार्यक्रम आपले कोणी लहान दोस्त ऐकत असतील तर त्यांच्यासाठी
0: फक्त गोलच आकार नाही तर लहान मुलांना आवडेल त्याप्रमाणे
1: अगदी वेगवेगळे हल्ली शेप्स पण मिळतात बघ,
0: मिळतात
1: अगदी
0: मजा येते खायला लहान मुलांना.
1: हो तर त्या शेप प्रमाणे पण आपण करू शकतो. छान आपल्या टिक्की बनवून घ्यायच्या आणि त्याला तिळामध्ये गुळवून घ्यायचं
0: बरं,
1: हा पाठीमागून पुढून, आणि शॅलो फ्राय करायचं अगदी थोड्या तेलात. हा, दोन्ही बाजूनी छान गोल्डन असा कलर आणि छान क्रिस्पी झालं पाहिजे ते. छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि सर्व्ह करायचं टोमॅटो सॉस किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर चिंचेची चटणी, तुम्हाला जे आवडेल त्याबरोबर, किंवा नुसतंही खाल्लं तरी सुंदर लागतं.
0: आणि मला वाटतं की बटाटा पण उकडलेला आहे आणि हरभरे पण उकडलेले आहे, त्याच्यामुळे फार असं याला काही शिजण्यासाठी वेळ लागणार आहे किंवा त्याला तसं काही आपल्याला शिजवावं लागणार आहे असं पण काही
1: नाही. अगदी झटपट होणारी आहे, फक्त त्याला पूर्वतयारी लागेल की आदल्या दिवशी आपल्याला हे भिजवून ठेवायला लागतील हरभरे. हा, तर ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन, तू चणे किंवा हरभऱ्याच्या जागी ना छोले सुद्धा वापरू शकतेस.
0: अच्छा, छोले तर साधारण असतात
1: आणि ते आवडीचेही असतात, आणि नुसती छोल्याची भाजी म्हणजे वेळ खाऊ असती, पण ही टिक्की झटपट होण्यासारखी आहे.
0: बरोबर. आणि ती छोले आपण करतो ते मग ते पुरी बरोबर म्हण किंवा पोळी बरोबर खातो, पण हा तू स्नॅक्स सारखा पदार्थ झालीस ना.
1: तर अशी ही प्रोटीन रिच चणे आलू टिक्की श्रोते हो तुम्ही करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये.
0: अगदी अगदी. पण आता तेजश्री तू सांगितलीस ही रेसिपी, पण त्यासाठी आपल्याला घरी जावं लागेल आणि घड्याळाकडे लक्ष आहे. आपल्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे, तेव्हा आजच्या पुरतं आपण आता निरोप घेऊया. तेव्हा श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी विद्या
1: आणि मी तेजश्री
0: नवीन अशा छान रेसिपीसह भेटूयाच. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:21 होत आहेत. आता क्रमशः अभिवाचन. निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचा.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा। संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर।

0: ठाकुरजी नाट्य गाथा।
1: श्रोते हो नमस्कार। सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत नामदेव वठारे यांच्या संदर्भातील माहिती आपण घेत होतो। सोलापूर तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये मी तेव्हा सांस्कृतिक सोलापूर हा स्तंभ लिहायला लागलेलो होतो। ते वर्ष होतं 1987। सोलापुरातल्या सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती संस्थांची माहिती मी त्या स्तंभामधून देत असे। ललित कला मंदिरची माहिती मला नामदेव वठारे यांनी पुरवली। त्यावेळी शैलजा मराठे यांनी मला ललित कला मंदिर आणि नामदेव वठारे या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत ते अतिशय आदरानं आणि सविस्तर स्वरूपात सांगितलं। तो लेख तयार झाला, त्यात वापरायच्या छायाचित्रांबद्दल विचार सुरू झाला, तेव्हा गुरु वठारे हा नामदेव वठारेंचा सुपुत्र पुढे आला। गुरुची एक स्टाईल पहिल्यापासून आहे, त्याच्या डोक्यात जे असेल तेच तो प्रत्यक्षामध्ये उतरवतो। माझ्या त्या स्तंभामध्ये वापरलेले आधीचे फोटो त्यानं पाहिलेले होते, त्यामुळे ललित कला मंदिरच्या लेखामध्ये वापरायचा फोटो गुरुनं लेख प्रसिद्ध व्हायच्या आधी अल्बममधून काढून मला आणून दिला आणि हाच फोटो वापरा असं सांगितलं। ललित कला मंदिराबद्दल असलेलं प्रेम, संस्थेबद्दल प्रसिद्ध होणारी माहिती याविषयी नामदेव वठारे आणि गुरु यांना अतिशय आस्था होती, त्यासाठी त्यांची अखंड धडपड चाले। कमी खर्चात उत्कृष्ट नेपथ्याबद्दल सहजपणे मार्गदर्शन करणाऱ्या नामदेव वठारेंची ती भेट आणि पुढे माझ्या रूपक नाटकाच्या नेपथ्याबद्दल झालेल्या चर्चेत गुरु वठारे सामील झाला। गुरुनं आपल्या वडिलांची म्हणजे नामदेव वठारेंची आठवण म्हणून रंगकर्मी प्रतिष्ठान या नावाची एक संस्था काढली। ती संस्था तो एक हाती चालवतो। राज्य नाट्य स्पर्धेमध्ये शोभा बोल्ली, प्रदीप कुलकर्णी यांनी रूपक या माझ्या नाटकाचा प्रयोग केला। त्यातील नेपथ्यासाठी लागणाऱ्या वस्तू थेट विकत आणण्याचा निर्णय गुरुनं घेतला। घटना तीच, पण काळ बदललेला आणि पिढी देखील, मात्र त्यांच्यामध्ये समानता एकच, नाटक उत्तम झालं पाहिजे, तडजोड करायची नाही। श्रोतेहो, संगीत रंगभूमी आणि मराठी नाट्यसृष्टीतील गुणी गायिका अभिनेत्री फैयाज या मूळच्या सोलापूरच्या आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन देखील केलेलं आहे। 2014 साली बेळगावला झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांच्याबद्दल इतकं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे त्यांना नाट्यसृष्टीमध्ये आणण्याचं श्रेय नामदेव वठारे आणि ललित कला मंदिर या संस्थेचं आहे। स्वतः फैयाज यांनीच त्यांच्या एका लेखामध्ये तसं सांगितलेलं आहे। एका नामदेवाची नाट्यदिंडी या पुस्तकामध्ये त्यांचा तो लेख आहे, त्याचा थोडक्यात गोषवारा त्यांच्या शब्दात जाणून घेणं महत्वाचं ठरेल। त्या म्हणतात, 1961 साल असावं, मी जेमतेम 13-14 वर्षांची असेन। मेळे, कलापथकं, नृत्य आणि तुटपुंज गाणं एवढंच भांडवल होतं माझ्याजवळ तेव्हा। अभिनय कशाशी खातात हे देखील मला माहिती नव्हतं। राम साठेंच्या आग्रहावरून तुझे आहे तुझं पाशीमध्ये काम करायला मी तयार झाले। संवाद पाठ करायचे, अभिनय करायचा, या गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या। भीती देखील होती मनात। पहिल्याच दिवशी माझ्या मावशीबरोबर मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये मी पोहोचले, कारण नाटकाच्या तालमी तिथंच व्हायच्या। सर्वश्री डॉक्टर जब्बार पटेल त्यावेळेला डॉक्टर झालेले नव्हते। उत्तमराव कसबे, बाबूराव कसबे, मधु पाठक, निरंजन गोकर्ण, माया मल्लापुरे, अंबादास अनागुंडे, व्ही कंपल्ली हे नाटकाचे दिग्दर्शक होते। सिस्टर ज्योत्सना घोरपडे, सिस्टर फ्रान्सपे अशी नट मंडळी त्यामध्ये भूमिका करत होती। पहिल्या दिवशी माझी सगळ्यांशी ओळख करून देण्यात आली। मी नवखी, धाकधूक होती मनामध्ये। एक छोटीशी मिसेस नाडकर्णीची भूमिका करायची होती मला। एक व्यक्ती शेजारी जी सतत मला धीर देत होती, काळी सावळी वामनमूर्ती म्हणजे नामदेव वठारे, सतत हसरा चेहरा ठेवून पडेल ते काम करणारा रंगकर्मी। असं काम करण्याचा वसाच जणू त्यांनी घेतलेला होता। नेपथ्य, प्रकाशयोजना आणि नेपथ्यासाठी लागणाऱ्या प्रॉपर्टीच्या वस्तू अशी सगळी जमवाजमव करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती। वेळ पडली तर ते प्रॉम्प्टिंग देखील करत। तर असा हा नाटकवेडा माणूस। डॉक्टर जब्बार पटेलांसमवेत त्यांची विशेष मैत्री होती। एक दिवस तालमीमध्ये दिग्दर्शक कंपल्ली माझ्यावरती चिडले, मला रडू कोसळलं। मी मावशीला म्हटलं, घरी जाऊया, मला नाही काम करायचं। ते वठारेंनी ऐकलं बहुतेक। त्यांनी बाहेर येऊन माझी समजूत घातली, मला धीर दिला।

0: काम चांगलंच होणार असा विश्वास दिला. माझ्यातला आत्मविश्वास दुणावला. नाटक झालं आणि मग मी मागं वळून पाहिलंच नाही. अण्णा शिवशरण, डॉक्टर नवरत्न, डॉक्टर रांगणेकर या सर्वांनी माझं खूप कौतुक केलं. नंतर मी या रंगकर्मींनी स्थापन केलेल्या ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातही काम केलं. सोलापुरात माझ्या अभिनयाबद्दल गाण्याबद्दल बोलबाला झाला आणि नंतर 1965 साली मी तडक मुंबई गाठली. पुढचा प्रवास अगदी वेगानं होत गेला. नामदेव वठारे यांची माझी नंतर सविस्तर भेट झाली, ती ललित कला मंदिरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त. त्यावेळी आम्हा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला होता. पुढे ललित कला मंदिर प्रतिष्ठानची स्थापना झाली. डॉक्टर जब्बार पटेल अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष झाले. त्या उपक्रमाला पुढे फारशी गती मिळाली नाही. त्यानंतर तो मी नव्हेचे दोन प्रयोग करायचं ठरवलं. मी त्यावेळी नाट्य संपदेमध्ये नव्हते, पण नामदेव वठारेंची इच्छा म्हणून मी ती भूमिका करावी असं ठरलं. त्यांच्या इच्छेखातर 2-3 प्रयोग केले आणि तीच त्यांची आणि माझी शेवटची भेट ठरली. नाट्यवेडानं पछाडलेला नाटकवेडा माणूस असं त्यांच्याविषयी म्हणता येईल. तेव्हापासून ललित कला मंदिरशी माझे बंध जोडले गेलेले आहेत. ते वठारेंच्या नंतरही जास्त घट्ट झाले असं मला वाटतं. त्यांचा पुत्र गुरु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. माणसं जोडण्याची कला त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतली आहे. खरं तर सोलापूर हे माझं गाव, तिथली माणसंही माझीच, पण गुरुचा नंबर पहिल्या क्रमांकावर आहे. माझ्या अडीअडचणी मी गुरुबरोबर शेअर करते, एक भावनिक आधार वाटतो मला त्याचा. हे सगळं लिहिताना नामदेव वठारे यांचा हसरा चेहरा समोर येतो आहे. श्रोते हो, नामदेव वठारे यांच्या कार्याचा गौरव अनेक मान्यवरांनी केला. 1961 ते 2000 अशी सुमारे 40 वर्ष त्यांनी ललित कला मंदिरातर्फे रंगभूमीची सेवा केली. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. व्रतस्थ रंगकर्मी अशा उचित शब्दामध्ये एका नामदेवाची नाट्यदिंडीच्या संपादक शोभा बोल्ली यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. रेल्वेच्या एकांकिका स्पर्धांमध्ये शोभा बोल्ली यांनी भूमिका केल्या होत्या, त्यामुळे त्यांचा कामापुरता परिचय त्यांना झालेला होता. नाट्यस्पर्धा, नाट्य चळवळ म्हणजे मी किती मोठा आहे, मीच किती श्रेष्ठ आहे असं सांगणाऱ्या वातावरणामध्ये नामदेव वठारे यांचं वेगळेपण उठून दिसतं. नाट्यकलेवर आणि संस्थेतील कलावंतांवर निरतिशय प्रेम करणारे, कोणतीही अपेक्षा न ठेवता व्रत म्हणून नाटकाकडे पाहणारे वठारे काका म्हणूनच खूप मोठे वाटतात. कला ही कला आहे आणि तिचा बाजार झाला नाही पाहिजे या भावनेमधून त्यांनी आपली संस्था नावारूपाला आणली अशा शब्दामध्ये श्रीमती बोल्ली यांनी नामदेव वठारे यांचा संपादकीयामध्ये गौरव केलेला आहे. श्रोते हो, नामदेव वठारे यांच्या नाट्यकर्तृत्वाविषयी आणखी माहिती पुढील भागामध्ये घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगी यांचं. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: मैं दूसरों की बात नहीं करता. अब 50% तो शायर हो गए और 25% जो काम है वो डिस्ट्रीब्यूट होता है ऑर्केस्ट्रेशन में और सिंगर में. बाकी आप 25% अगर बोले तो क्रेडिट कंपोजर का है, ज्यादा कुछ है.
5: ऐसी अद्भुत यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका

0: 21 जून को है विश्व योग दिवस और इस बार की थीम है।
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10 वाजले आहेत। आता चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। श्रोते, आज चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचाही स्मृती दिन। त्यांच्यावरच केंद्रित असा आज के फनकार हा कार्यक्रम विविध भारतीवरून आता आपण ऐकला। पण आता चित्रबेला या कार्यक्रमाची सुरुवात तिसरी कसम या चित्रपटातल्या गाण्यांना आपण करणार आहोत। बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेला तिसरी कसम हा चित्रपट, या चित्रपटामधून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलेला होता। 1966 मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक त्यांना या चित्रपटाला मिळालेलं होतं। तर श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत तिसरी कसम चित्रपटातलं, संगीतकार शंकर जयकिशन। बासू भट्टाचार्य यांना विनम्र आदरांजली।

0: तिसरी कसम या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं होतं, तर स्वर होता आशा भोसले यांचा.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमात आता यानंतर लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपट आहे हमजोली.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
4: आता कारवा या चित्रपटातलं हे गीत.

चित्रबेला या कार्यक्रमात आता धर्मात्मा या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

धर्मात्मा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. आणि श्रोते हो, चित्रविला या कार्यक्रमाची सांगता या गीतानं.

0: इज्जत या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, तर स्वर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा होता. याबरोबरच चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:30:45 झाली आहेत. आता स्वरयात्री हा कार्यक्रम यामध्ये जयंत जोशी यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री.
0: श्रोतेहो नमस्कार. स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये मी विद्या
2: आणि मी कृपा,
0: आम्ही दोघीही तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय.
2: कृपा,
0: सध्या आपण एका छान अशा भावनिक वाद्याची ओळख करून घेत आहोत. जयंत जोशी सर यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत व्हायलिन या वाद्याविषयी. त्यांनी
2: गेल्या भागापासून आपलं वाद्य झालेलं आहे ते.
0: हो, तर अतिशय छान अशी त्यांनी ओळख या वाद्याची करून दिली, आपल्याला इतिहास सांगितला या वाद्याचा. तर आता आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून त्यांचं व्हायलिन वादन ऐकणार आहोत. त्याचबरोबर या वाद्यावर कोमल स्वर, तीव्र स्वर कसे वाजवले जातात हे सुद्धा आपण आता आजच्या भागामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार.
2: तत्पूर्वी त्यांचं स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं खूप खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद. त्या भागामध्ये मला थोडी व्हायलिनची अधिक माहिती देण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
0: सर, आम्हाला आपण

0: नक्कीच ऐकायला आवडेल. तर आपण गेल्या भागामध्ये साधारण या वाद्यावर शुद्ध स्वर कसे वाजवले जातात हे सांगितलं होतं. तर आज थोडंसं शुद्ध स्वरांबरोबरच कोमल स्वर आणि तीव्र स्वर हे पण असणारच आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, कसे वाजवले जातात या वाद्यावर?
1: पण पाहिलं की जेव्हा शुद्ध स्वरांच्या जागा सुरुवातीला आपल्याला निश्चित केल्या जातात आणि व्हायोलिन शिकताना आधीच्या चार तारावर आपला बो सलग फिरत राहणं ही पहिली रिक्वायरमेंट असते. त्याच्यामध्ये पूर्ण बो चारी तारावर सलग प्रमाण फिरत राहणं, एक आड एक आड, कुठल्याही दुसऱ्या तारेचा त्या बोचा स्पर्श न होणं आणि त्याचा आवाज न येणं ही त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे. ती आल्यानंतरच आपण पुढे स्वरांच्या जागा बघू शकतो. जोपर्यंत आपल्याला बो व्यवस्थित फिरवता येत नाही चार तारावरून, त्याशिवाय आपल्याला ते स्वर निश्चित करता येणार, कारण त्या एका स्वराबरोबर दुसऱ्या स्वरांचा आवाज तिथे येऊ शकतो. त्यामुळं ज्या तारेवर आपल्याला वाजवायचं आहे त्याच तारेवर आपला बो फिरत राहायला पाहिजे.
0: म्हणजे गायन शिकत असताना गायकाला जसं एखादा फक्त तुमचा सा पक्का होण्यासाठी फक्त सा लावून बसवलं जातं, तसंच तुम्ही आता म्हणता त्याप्रमाणे हा बो अगदी व्यवस्थित पद्धतीनं धरणं पण आणि व्यवस्थित फिरवता येणं पण, ह्या पण अगदीच बेसिक गोष्टी आहेत. या जर तुम्हाला व्यवस्थित आलं तरच पुढची प्रोसेस याची होणार आहे, पुढची स्टेप याची.
1: त्यानंतर स्वरांच्या जागा निश्चित केल्या जातात. ज्या पद्धतीने आपण सांगितलं की सारे गम पधनीसा, तर याच्यामध्ये पाहिलं तर गला चिकटून हाय मच बोट, म्हणजे आता ही तीनच बोट पहिली वापरतो आपण, पहिलं मधलं बोट आणि तिसरं बोट. तर पहिलं बोट आपण रेवर ठेवलं तर काही अंतरावर गच बोट येतं आणि त्याला गला चिकटून मच म्हणजे तिसरं बोट येतं या पद्धतीनं. आता दुसरी तार आपली सुटी आहे त्यामुळे तिच्यावर प हा सलग वाजतो आणि रेच्या लाईन मध्ये ध च आपण जर बोट ठेवलं तर तिथे ध वाजतो. ग च्या लाईन मध्ये त्या तारेवर आपण बोट ठेवलं तर निषाद वाजतो आणि म च्या लाईन मध्ये तिसरं बोट ठेवलं तर सा वाजतो. या पद्धतीनं सारेगम पधनीसा. आता हे झाले शुद्ध स्वरांचं. यानंतर आपल्याला कोमल स्वर तर वाजवायचे आहेत या तारे, तर त्याच्याही जागा निश्चित आहेत. त्या जागा कशा निश्चित आहेत, तर ज्याप्रमाणे आपण ग ला चिकटून म वाजवला शुद्ध स्वरावर, त्याप्रमाणे रे ला चिकटून आपला कोमल ग वाजतो. तर हा कोमल ग वाजतो. तसंच ध जे शुद्ध ध आहे त्याला जर चिकटून आपण जे बोट ठेवलं मधलं बोट तर तिथं कोमल निषेध वाजतं.

म्हणजे याच्यात गही कोमल वाजवला नी कोमल वाजवला. तर ह्या पद्धतीनं आता ह्याच्यानंतर आपल्याला बारा स्वरापैकी कोमल ऋषभ आणि कोमल दैवत आता हे स्वर, तर हे स्वर जे आहेत ते साची जी तार आहे तिच्या सुरुवातीला जर तुम्ही पहिलं बोट ठेवलं तर तिथं कोमल रेवा सा त्याप्रमाणे पच्या जर सुरुवातीला तुम्ही बोट ठेवलं पची जी तार आहे आपल्या

0: असा कोमल दैवत असतो. त्यामुळे आता हे सगळे 12 स्वर आपल्याला अशा पद्धतीने ह्या वाद्यावर वाजवता येतात.
1: म्हणजे कोमल स्वर हे पुन्हा करुण रसाकडेच.
0: हा, त्यामुळे हा जिथं कोमल स्वर आहे तिथं आपल्याला करुण रस जाणवतो थोडासा. त्याप्रमाणे मग रागाची निर्मिती जशी झालेली आहे ज्या स्वरांना घेऊन, ते राग त्या त्या वातावरणासाठी किंवा त्या त्या इफेक्टसाठी असे वापरले जातात. बॅकग्राऊंड मध्ये असेल असे शिवरंजनी असेल, भैरव असेल किंवा बैरागी असेल, असे राग किंवा तोडी आहे राग, हे राग सगळे असे आपण जिथं दुःखी प्रसंग असेल किंवा उदासीनता असेल अशा ठिकाणी चित्रपटामध्ये किंवा इव्हन नाटकामध्ये वगैरे देखील तिथं देखील पार्श्वसंगीत वापरलं जातं. तिथं ह्या स्वरांचा वापर म्हणजे त्या स्वरांचा जो परिणाम आहे तो आपल्या मनावर होतो आणि आपल्याला ती भावना आपल्या ठिकाणी निर्माण होते.
2: अगदीच अगदीच. आता जर समजा आपल्या श्रोत्यांना एखाद्या रागाची ओळख

0: वाद्याच्या माध्यमातून जर करून द्यायची म्हटलं तर आपण कोणत्या रागाची ओळख करून द्याल?
1: आता शिवरंजनी हा राग बराच प्रचलित आहे आणि त्याच्यात गाणी बरीच आहेत. तर एक शिवरंजनी रागाची ओळख म्हणलं तर हा 5 स्वरांचा राग आहे. त्याला ओढव ओढव जात, जसं रागांच्या जाती आहेत, ओढव ओढव संपूर्ण, ओढव शाढव, त्या पद्धतीने 6 स्वर 5 स्वर, आरोही 5 स्वर असतील, अवरोही 5 स्वर असतील, तर ओढव ओढव म्हणतो. हे आता बऱ्याच जणांना माहिती आहे संगीत शिकणाऱ्यांना. तर यामध्ये 5 स्वरांचा आहे आणि कोमल गंधार असल्यामुळे ह्याचा जास्त परिणाम होतो. आणि बऱ्याच वेळा मिश्र शिवरंजनी पण सादर केला जातो की ज्याच्यामध्ये दुसऱ्या स्वरांचा वापर केला जातो, जसे कोमल गंधाराबरोबर शुद्ध गंधाराचा वापर केला जातो किंवा शुद्ध दैवताबरोबर कोमल निषादाचा वापर केला जातो. अशा पद्धतीचा वापर करून या रागाचं एक सौंदर्य वाढवलं जातं आणि त्याप्रमाणे रचना सिने जगतामध्ये केली आहे, सिने गाण्यासाठी केली आहे, भावगीतामध्ये केलेली आहे किंवा इव्हन जे पार्श्वसंगीत आहे त्याच्यामध्ये पण ते वापरलं जातं त्या पद्धतीनं. तर आता मी साधारण की आरोह आवरो वाजून दाखवतो तुम्हाला.

आता याच्यामध्ये मी तारसप्तकामध्ये शुद्ध गंधर्वचा प्रयोग केला, त्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम ऐकताना आपल्याला जाणवतो. असं हा अशा पद्धतीनं हे शिवरंजन राग हा बराच प्रचलित आहे म्हणून. आता याच्यातलं एक गाणं मी तुम्हाला थोडं ऐकवायचा प्रयत्न करतो.

0: वाह महबूबा चित्रपट
1: मेरे नैना सावरे भाजो वाह अगदी हृदयाला पोहोचतात की नाही हे या वाद्यावरचे सूर असतील ते आणि मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की करुण रस या वाद्याच्या माध्यमातून खूप छान पद्धतीनं दाखवता येतो
0: म्हणजे तुमचा गळा जितकं पोहोचू शकत नाही तितकं ते वाद्य तुमच्या हृदयापर्यंत कानातून पोहोचतं
1: मगाशी ते कोमल स्वरांची पण ओळख करून देत होते आपल्याला त्यावेळेस जाने कहा गए वो दिन या गाण्याची पण आठवण आली आम्हाला मला वाटतं ते पण याच रागावर आधारित
2: बरोबर अगदी खरं त्याच्यामुळे तो जास्त आणि शंकरजी खिजियांची खूप बरीच गाणी
1: हो
2: या रागावर
1: आहे
2: भैरवी आणि शिवरंजनी
1: या रागावर आधारित आहे. सर आपल्याकडे बरेच विद्यार्थी व्हायोलिन शिकण्यासाठी येतच असणार आपण त्यांना शिकवता आहातच पण तुम्ही शिकत असताना तुमच्या गुरूंची काय पद्धत होती विद्यार्थ्यांना शिकवण्याची कशा प्रकारे घेत होते ते तुमच्याकडून अभ्यास करून या सरा.
2: माझे गुरुजी गुरुवर्य रामाचार्य बागेवाडीकर यांना तशी संगीताची परंपरा आहे त्यांच्या घराण्यात संगीत आहे आणि त्यामुळे त्यांना सर्वच वाद्य येत होती म्हणजे हार्मोनियम चांगलं वाजवायचे तबला वाजवत होते गायनही चांगलं होतं

0: आणि आता व्हायोलिन ते स्वतःहून अभ्यास करून शिकले असं ते सांगत आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळा अभ्यास करून आम्हाला आता जेव्हा आम्ही क्लासला जॉईन झालो त्यांच्याकडे तर त्यावेळेला सुरुवातीला ते म्हणजे मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आधी बोची प्रॅक्टिस करून घेणं एका तारेवर बो फिरणं व्यवस्थित या सुरुवाती नंतर मग थोडी स्वरांची ओळख मग त्याचे अलंकार करून घेणं जे प्रत्येक संगीतामध्ये करावेच लागतात अलंकार ते अलंकार जसे होतील तसं तुमचं फिंगरिंग करेक्ट होत जातं आणि तुमचे स्वर प्रॉपर येऊ शकतात
1: पक्के
0: होऊ शकतात म्हणजे फिंगरिंगचं मुख्य लोकेशन तुमचं करेक्ट होऊ शकतं असं हा अभ्यास सुरुवातीला केल्यानंतर मग ते रागाची ओळख करून देत आणि मग त्याप्रमाणे रागाचे आरोह अवरोह सांगणं नंतर मग रागातली एखादी बंदिश त्रितालाकी मध्यलयकी ती सांगून मग तिच्या आरोही ताना अवरोही ताना आरोही आलाप अवरोही आलाप हे सांगत असत आणि मुख्य त्या क्लासचं वैशिष्ट्य असं होतं की तिथं आमच्या बरोबर तबला वाजवणारे पण विद्यार्थी आहेत शिकणारे आणि त्यामुळे आमचा लयीचा आणि तालाचा अभ्यास पक्का होत गेला हा म्हणजे आम्हाला स्वतंत्र त्याच्यासाठी वेगळा फार अभ्यास करावा लागला नाही कारण तो क्लासमध्येच होत होता आणि त्यामुळे हा आमचा जो ग्रुप होता त्यावेळेला आम्ही जे शिकत होतो सगळे तर ते आम्हाला सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप फायदा झाला आणि सरांचं ते वैशिष्ट्य मानायला पाहिजे की बऱ्याच ठिकाणी काय होतं की स्वतंत्र तबल्याचा अभ्यास करावा लागतो विद्यार्थ्याला हा तर हिचा आमचा अभ्यास त्याच्या बरोबरीनं होत होता आणि सतत ते कानावर पडत असल्यामुळे एक लईचं जे वाजवणं येतं एका त्याचं ते आम्हाला आत्मसात होत होतं सरांच्या त्या सगळ्या वातावरणामुळे आणि सर फार तळमळीने शिकवत होते. आज त्यांची एक उत्कृष्ट विद्यार्थी व्यासमूर्ती कट्टी हे प्रसिद्ध हार्मोनियम वादक बेंगलोरला आहेत. सरांच्याकडेच अगदी लहानपणापासून म्हणजे सातवी आठवीपासून शिकलेले आहेत. त्यांचंही चांगलं आहे वादन. डॉक्टर शीतल गांधी सोलापुरातले हे पण उत्कृष्ट व्हायोलिन वादक मेंडोलियन वादक आहेत. शशिकिरण शहा आहेत सोलापुरात चांगले उत्कृष्ट वादक व्हायोलिन वादक. ही सगळी मंडळी अशीच तयार होत गेली आणि आमच्या क्लासचा फक्त माझं काय होतं नोकरीची माझी फिरतीची नोकरी असल्यामुळे नोकरीचं स्वरूप वेगळं होतं आणि जबाबदारी पण वाढत गेली जशी प्रमोशन्स मिळाली तशी त्यामुळे मला सातत्य राहिलं नाही जास्त क्लासला येण्याचं. सरांच्या मी संपर्कात होतो त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मला सर सांगत होते आणि नंतर त्यांचं वय होतं कारण आम्ही ते रिटायर झाल्यानंतर आम्ही त्यांचे क्लासला जायला लागलो त्यामुळे तो फरक पडला थोडा पण तरी त्यांनी आम्हाला मॅक्झिमम सांगण्याचं आणि मुख्य म्हणजे सगळ्या रागांची ओळख वेगवेगळ्या रागांची ओळख त्यांचं चलन हे महत्वाचं आणि विशेष फायदा झाला तो म्हणजे श्रुती मंदिर देव सर जे संगीत नाटकं करत होते आपल्या इथं आणि अजून आता विद्यार्थी काळे करतात तर ह्या नाटकांना साथ करण्याची मला संधी मिळाली सरांच्यामुळे. सर मला घेऊन जात होते व्हायोलिनचे साथीला म्हणून तेव्हा मी शिकतच होतो पण तो एक माझा अभ्यास होत गेला त्यामुळे
1: जसं की तबल्याबरोबर अभ्यास झाला तसंच लाईव्ह कार्यक्रम
0: हा लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यामुळे नाटकाची संगत करताना काय आपल्याला जे टायमिंग असतं किंवा वेगवेगळ्या स्वरांमध्ये वाद्य पटकन लावणं आहे आणि त्याबरोबर वाजवणं आहे परत शब्दानुरूप वाजवण्याचा प्रयत्न करणं नाटकातले जसे म्हणजे गायनाचे जसे असतील त्याप्रमाणे वाजवण्याचा प्रयत्न हे सगळं सरांच्यामुळे मला होत गेलं आणि त्या आता अर्थात ते का होते त्या प्रॅक्टिस नेहमी उशिरा नसा रात्री असायच्या त्यामुळे वेळेचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि मग ते जमत गेलं मला आणि देवसऱ्यांनी मला खूप संधी दिली विद्याताई काळेंनी पण खूप संधी दिली आणि मला त्यांच्या नाटकाला बोलवलं साथीला त्याप्रमाणे सांगली दिल्ली इचलकरंजी इथं मला साथ करण्याची एक संधी मिळाली त्यांच्याबरोबर आणि एक वेगळा अनुभव मिळाला कारण हा नोकरीमधला करणाऱ्या व्यक्तीला हे सगळं मिळणं हे भाग्यच म्हणायला पाहिजे. हा तो जो पूर्ण वेळ करतो त्याला हे सहज उपलब्ध असतं आणि तो तेच करतो पण जो नोकरी करतो 8 तास 10 तास 12 तास त्याला हे सगळं मिळणं हे अक्षरशः गुरुकृपाच म्हणायला पाहिजे.
1: गुरुची कृपाच आहे खरंच आहे. खूप सुंदर असं व्हायोलिन वादन आपण करता तर अजूनही याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय ऐकत होता व्हायोलिनच्या दृष्टीने की त्याच्यामध्ये तुमच्या वादनामध्ये
0: आता सरांच्या म्हणजे प्रकृती मानानं त्यांच्याकडे संपर्क जसा कमी झाला तसं आणि मला जबाबदारी माझ्या वाढत गेल्या त्यामुळे मला बाहेरचं ऐकणं जे इतर वादक वाजवतात आता भारतामध्ये खूप उत्कृष्ट आणि मोठे वादक आहेत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. एल राजम आहेत डी के दातार आहेत नंतर एल सुब्रमण्यम आहेत हे असे अनेक नंतर एम एस गोपालकृष्णन आहेत. एम एस गोपालकृष्णांचा इथं स्वरमंचनं कार्यक्रम आयोजित केला होता हरिभाई देवकरणमध्ये तेव्हा कार्यक्रम होत असत फार सुंदर कार्यक्रम म्हणजे हे असे मोठ्या गायकांचं ऐकून आपल्याला काही त्यातलं घेता येते का काय चांगलं वाटतंय असा प्रयत्न करणार.

0: आता हेच शिल्लक होतं. कारण कुठं जाऊन राहून गुरुकुलामध्ये शिक्षण घेणं हे शक्य नाही. म्हणून शिकताना मुलांनी लहान वयातच सुरू करायला पाहिजे शिक्षण.
1: आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांनी आपल्या इतर फावल्या वेळेत पण अतिरिक्त श्रवण केलं पाहिजे.
0: हा, ह्याचं श्रवण करायला पाहिजे. आणि मुख्य रेडिओ हे साधन मोठं आहे. पूर्वी तर इतकं चांगलं होतं की शनिवारी दर तुमच्या आकाशवाणीचे प्रोग्राम असायचे, दुपारी कार्यक्रम असायचे एक ते दीडच्या दरम्यान संगीताचे, ते आम्ही नेहमी, त्यामुळे वेगवेगळे राग आपल्याला ऐकायला मिळतात असं होतं. आता युट्यूबचं माध्यम आहे, तुम्ही काही ऐकू शकता, पण तो काळ असा होता की तेव्हा तुम्हाला ऐकायला रेडिओ हे एकमेव माध्यम होतं आणि त्यामध्ये ही व्हरायटी मिळायची रेडिओकडनं. हे किती कौतुकास्पद गोष्ट. आणि अतिशय मोठमोठे गायक असायचे आणि त्यावेळेला ते रात्री ऐकायला मिळायचं छान त्यांचे शास्त्रीय संगीत. आणि त्या काही काही लाईव्ह कार्यक्रमाला स्वतः जाऊन ऐकला. सवाई गंधर्व डी के दातारांचं व्हायलिन ते जाऊन स्वतः ऐकण्याचा योग आला. एन राजम त्यांचंही प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. असे योग येत गेले आणि त्यातनं जे काही आपल्याला चांगलं वाटतंय आणि शेवटी आपल्या रियाजाच्या ज्या मर्यादा आहेत, जिथं आपण रियाज करू त्याप्रमाणे आपल्याला त्याची निर्मिती करता येईल. तर ह्या सर्वसमावेशक जे काही दिसतंय ते आता तुम्हाला ऐकूयात थोडक्यात.
2: बरोबर. तुम्ही आता रियाजाचा विषय काढला, मग तुम्ही सर्व्हिस करत असताना रियाज करण्यासाठी वेळ कसा काढत होता? मग
0: ठराविक वेळ जर तुम्ही दिली ती रियाजाला तर ती जास्त चांगली गोष्ट आहे ते देण्यासाठी. आता माझ्या दृष्टीने फक्त संध्याकाळच मला उपलब्ध होत होती, कारण सगळी सोलापूर जिल्ह्यातली सबस्टेशन्स आणि लाईन्सची कामं असायची, त्यामुळे ते शक्य व्हायचं नाही सकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला होत होतं शक्य, आणि क्लासही संध्याकाळी असल्यामुळे ते मला सोयीचं होत गेलं. आणि मग आमचे काही मित्र आम्ही एकत्र बसून स्वतः रियाज करत होतो, जसा रविवारी वगैरे वेळ मिळेल तसा. आणि त्यामुळे आपल्याला स्वतंत्र वाजवण्यासाठी जो एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे, त्यासाठी असा देखील रियाज आवश्यक आहे की तुम्ही तब्बलजीना बरोबर घेणं आणि त्यांच्यावर तुम्हाला जे शिकवलंय त्याचं वादन करून बघणं किंवा गाऊन बघणं, ज्याच्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. एकदम तुम्ही कार्यक्रमाला सदृश झालात तर ती गोष्ट फार अवघड आहे.
2: मग सेवानिवृत्तीनंतरच तुम्ही जास्तीत जास्त वेळ याला देऊ शकता?
0: सेवानिवृत्तीनंतर मला जिथं शक्य आहे तिथं मी साथीला जात राहिलो. सोलापुरातली अभंगवाणी असतील कळढोण्यांच्या, किंवा नाट्यगीत सोलापुरात कार्यक्रम करत होते आधी नमन नटवरा, तर त्यालाही मी साथ केलेली आहे. तोच कार्यक्रम मुंबई दूरदर्शनला झाला सोलापूरच्या कलाकारांचा. त्या डॉक्टर रायते मॅडम वगैरे त्यांचा खूप मोठा सहभाग होता याच्यामध्ये. संध्याताई जोशी होत्या, वकील होते, असे आम्ही सगळे मित्र. आणि त्या वातावरणात कायम राहिल्यामुळे हे संगीत चालू राहिलं. संगीताला पोषक वातावरण भोवती पाहिजे तर संगीत चालू राहतं. त्यामुळे आज जी मित्रमंडळी आहेत माझ्यासमोर, लिमकर सर असेल किंवा सोलापुरातले जे कलाकार मंडळ, त्यांच्याशी संपर्क ठेवल्यामुळे मला देखील त्याचा एक आनंद मिळतो आणि त्यांना जिथं माझी मदत लागेल तिथं करता येण्याची मलाही संधी मिळते.
2: थोडस तुमचं आणखीनही व्हायलिन वादन ऐकण्याची इच्छा आहे आमची.
0: आता मी काफी रागातली एक रचना वाजवतो, नाट्यगीत वाजवतो. हे काफी रागाचे मी आरोहावर वाजवलं.

0: क्या बात है,
1: वाह,
0: खूपच सुंदर नाट्यगीत आता आपण ऐकलं, साध्य नसे मुनिकन्या। खरंच हे सूर ओळखण्यासाठी ते वाद्य आपलंसं करणं फार गरजेचं असतं आणि कदाचित या भागांमधून ते आपलंसं होत आहे। जयंत जोशी सर खूप सुंदर या ठिकाणी सांगत आहेत त्या वाद्याबद्दल आणि त्यावर आधारित रागसंगीताबद्दल, अनेक गीतांबद्दल।
1: तर श्रोते हो, जयंत जोशी यांच्याकडून पण आणखीन त्यांचं वादनही आपण ऐकणार आहोत, पण आजच्या पुरतं आपण निरोप घेणार आहोत। सर आपण आलात, आपले मनापासून आभार, आणि येणाऱ्या काही भागांमध्येही आपण आमच्या समवेत असणारच आहात।
2: धन्यवाद।
0: तर आजचा भाग आपण इथेच समाप्त करत आहोत, भेटूया पुढच्या भागामध्ये। नमस्कार। सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा रागसंगीताचा प्रवास स्वरयात्री। स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये जयंत जोशी यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकला। हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता। आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात।

राष्ट्रीय एकात्मता गीत आता आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:35 झाली आहेत. आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला शर्मिला दातार यांनी गायलेलं बालगीत आपण ऐकलं. उमाकांत काणेकर यांचं, संगीत दत्तराज खोत यांचं होतं.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
4: श्री कृष्ण गुरुकुल.
6: संपर्क 72 76 73 73 52.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता मानापमान या नाटकातलं पद ऐकूया. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

0: मानअपमान या नाटकातलं पद आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.
1: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
2: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
1: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
3: व्ही जी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे NAC A ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
2: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे,
4: काळजी करू नका. आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
2: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
4: फोन 77-740-87-000. विना कटकट सोने तारण झटपट.

0: कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विनेश येळींजे यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: चलो निकले गए.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
7: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
8: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
7: तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
6: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
7: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
8: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
6: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
8: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
0: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता अजय अतुल यांनी संगीत दिलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं चित्रपट महाराष्ट्र शाहीर.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि श्रुतीहो मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाची सांगता आपण आता करणार आहोत नवरा माझा नवसाचा या चित्रपटातल्या या ढंगदार अशा लावणीना. उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांचा स्वर.

0: उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली नवरा माझा नवसाचा या चित्रपटातली लावणी आपण ऐकली. संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता हिंदी गाणी, पण तत्पूर्वी काही जाहिराती.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
7: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
6: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
7: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
8: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
9: मोबाईल 77192922555.
10: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
11: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
10: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
11: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.

0: कुलकर्णी गायलेली हसरत रोमानी यांची कव्वाली आपण ऐकली. ए अस्लम यांचं संगीत होतं.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेला दवाखाना.
1: गर्भधारणेपूर्व सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यावरच्या संपूर्ण चाचण्या आणि तपासण्या अत्यंत काळजीपूर्वक करून मार्गदर्शन केलं जातं.
2: उच्च जोखीमेच्या गर्भधारणेचं व्यवस्थापन, विविध स्त्री रोगांवर उपचार, सोनोग्राफी, नवजात शिशूची काळजी, लसीकरण, सगळं काही एकाच ठिकाणी.
1: स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तसंच वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नेहा गायकवाड पाटील यांचं नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धाजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागं, ST स्टँड समोर, सोलापूर. मोबाईल 75 58 300 637. आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
2: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
1: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
2: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
1: मोबाईल 9326160.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
4: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आज वर्ल्ड रेफ्युजी दिवस म्हणजे जागतिक निर्वासित दिवस. 20 जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून संयुक्त राष्ट्राच्या वतीनं जगभर हा दिवस पाळला जातो. 2001 सालापासून हा दिवस पाळला जाऊ लागला. 20 जून हा दिवस निश्चित करण्यामागं एक कारण आहे. 1951 मध्ये याच दिवशी निर्वासितांच्या संदर्भातला पहिला आंतरराष्ट्रीय करार संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावरून केला गेला होता. हा करार अत्यंत महत्वपूर्ण होता. त्याची 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20 जून 2001 पासून हा दिवस निर्वासित दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. 1951चा हा करार दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. निर्वासितांच्या वेदनांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवेदनशीलता निर्माण व्हावी, निर्वासितांच्या प्रश्नाकडे, समस्यांकडे जगाचं लक्ष वेधलं जावं, निर्वासितांच्या मूलभूत मानव अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून हा करार करण्यात आला होता.

श्रोते हो, रिफ्युजी हा चित्रपट याच विषयाला अनुसरून करण्यात आलेला होता. आता याच चित्रपटातलं गीत आपण ऐकूया. रिफ्युजी या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं हे गीत अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं, सोनू निगम आणि अलगा याज्ञिक यांच्या स्वरात.

0: रिफ्युजी या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा स्वर होता.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
1: मोबाईल 7083069496.
2: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
2: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
2: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स. शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
1: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
2: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
2: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
2: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
1: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
0: श्रोते, आज ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा सेठ यांचा आहे वाढदिवस. 20 जून 1936 साली मुंबई इथं त्यांचा जन्म झाला. दूरदर्शनच्या हम लोग या मालिकेत त्यांनी केलेला दादीचा रोल हा खूप लोकप्रिय झाला होता. जुनून हा त्यांचा पहिला चित्रपट. कलयुग, सिलसिला, प्रेमरोग, चांदनी, 1942 अ लव्ह स्टोरी, एक चादर मेलीसी, कल हो ना हो या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

याशिवाय आणखीनही काही चित्रपट त्यांनी केलेले आहेत. सुषमा सेठ यांनी अनेक चित्रपटांमधून ऋषी कपूर यांच्या आईचा रोल त्यांनी केलेला आहे. आता आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी अभिनय केलेल्या दिवाना या चित्रपटातलं गीत ऐकूया. कुमार सानू अल्कायदनिक आणि सहकाऱ्यांचा स्वर समीर यांचं हे गीत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

दिवाना या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समीर यांचं हे गीत नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलं होतं. हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजता आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीये का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हट्टयोग, स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हा सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटले आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की

0: अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः. तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सातवाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग.
1: बरोबर.
0: आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग. म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की

0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राची निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बरं.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वरामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंडेंनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले गेले, जवळपास 2000 वर्षा पहिले 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिली गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायू विकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्यधाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे, म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं, तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशावेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो.
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली अॅबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
2: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातः काळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेव्हलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
2: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
2: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान

0: ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात भाजी पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते

0: 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी. पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची. जेवण केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. माझे वजन वाढत गेले, मला जीना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे. पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे एक 7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली. पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं.
0: हा इंजेक्शन दिली, त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा मग तिथं तात्पुरता फरक पडतो. पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला. मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाड खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझे पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं. मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं. पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली की तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ऍथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ऍथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ऍथलेटिक मध्ये भाग घ्याल का? थोड़क

0: त्यांनी मला समजवून सांगितलं. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई काही हरकत नाही तू स्पर्धेत भाग घे आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम, ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन त्या मॅरेथॉन मी धावते, त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, हा मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती पण मग लेडीज मध्ये वगैरे मी पुढे होती. हा तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान. ताई तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
0: हो
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो आपली साडी अटकते पायामध्ये आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जावाई लागतात ते सुद्धा आहे. तर मला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली, थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे.
1: अरे वा.
0: हा मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमच्या सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील,
0: हो
1: तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
0: माझी जिद्द माझी चिकाटी. मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये की ज्या वयामध्ये पाय दुखतो कंबर दुखते डायबिटीस आहे बीपी आहे हे सगळं ह्या वयामध्ये असतं पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
1: हो
0: दूर सारू शकतो आपण.
1: ताई खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सुनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते. कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो. असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे 1 15 वर्षाची आहे. हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा आणि मुलगा माझा

0: जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावाचं रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो, मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझी जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे, आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते, आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाहीये, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो. मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
1: ताई अगदी तुमचं. ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
0: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग एक दोन दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला, मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते, मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा, थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडतंय, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल, असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही, मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहित नव्हतं ते, सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी, कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगलटवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरं आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं, तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं, त्याशिवाय यश आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निवळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागल्या, मग ताई तेव्हाचं वजन आणि आता

0: वजन काय फरक,
1: अगदी फरक आहे मॅडम. तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
0: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू, स्पर्धा हे करायला लागली. तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
0: हो, पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळवता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे, असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण, असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
0: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
1: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे.
0: हो ना,
1: राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
0: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
1: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
0: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते,
1: हो
0: त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझा ठरलेला आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात, मग त्यानंतर मी थोडस घरातलं आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
0: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत करता?
1: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
0: ताई आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या, पण मी जशी जॉगिंग करायला लागली धावायला लागली मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी का नाही, मग मला विचारपूस करायला लागल्या मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं, तर मी म्हटलं नाही दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे, तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खानदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे, मग त्या माझ्या सोबत खानदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या असं.

0: माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता कसं करता अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नि आणि एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या एक वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व माझ्या मुलाचा मित्र परिवार या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
1: थांबूयात ताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एआयआर आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो सकाळचा.

0: कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमी आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

0: बँका मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी

2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीबार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोडशेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2

0: तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे एक

Tip it.

मंत्र फेरू कोमल काया छोड़ के धारे छू।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन नगर प्रदक्षिणा

मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
नीट ऐवजी 2026

फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 3:54 झाली आहेत. श्रोतेहो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील तारकेश्वर जिल्हा हुगळी येथे आयोजित कार्यक्रमात होत आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है. स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो,
2: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो,
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असं योग दिन 21 जून असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून मग.
1: हा, बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना. किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून मात्र तिथे हजर. का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
1: मग
2: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया छानसं गाणं.
2: तर संपलं, चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडस वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो. धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत, महर्षी

0: श्री पतंजली ज्यांनी पातंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
1: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, याच्याबद्दल सांगा.
0: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते, आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय म्हणजे समाधीपर्यंत पोचायचंय, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
0: जी,
1: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
0: जी,
1: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते, आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कोणाचा तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधत वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
1: म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू
0: शकतो.
1: आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
0: जी,
1: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत?
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल ते तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं. तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: जी, बरोबर.
1: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे?
0: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की

0: एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
1: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
0: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
1: जी
0: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
1: जी
0: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
1: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
0: अच्छा
1: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
0: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असतील, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडंसं सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये
1: जी
0: याबद्दल थोडंसं सांगा.
1: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
0: अच्छा,
1: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
0: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
1: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
0: कुणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
1: जी,
0: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये
1: जी,
0: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
1: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्त जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत. जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
0: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
1: जी,

0: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
1: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, मी जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
0: म्हणजे हे जरा योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
1: जी, अतिशय बरोबर.
0: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे.
1: जी
0: ठीक आहे, योगनं माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
1: जी
0: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
1: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये बीए इन योगा, एमए इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एम ए इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होता योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
0: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
1: जी
0: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
1: हो, अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकता, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग करणार.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृत.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या अधिकृत मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणी सोलापूर. सायंकाळचे 6 वाजले आहेत. श्रोते हो, आता आस्वाद घेऊया काही मराठी गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र बिजूर यांच्या आवाजात शिरीष देशपांडे यांची भक्ती रचना, संगीत शंकनील यांचं आहे.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओपुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचंय फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. श्रोतेहो, आता ऐकूया काही जाहिराती आणि आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
5: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
4: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
5: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
4: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
6: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
7: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
8: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
7: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं. प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
8: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:11 होत आहेत. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात सुरेश भट यांचं हे गीत, ज्याला संगीत आहे रवी दाते यांचं. ऐकूया.

श्रोते हो, आता ऐकूया बेला शेंडे यांच्या आवाजात संजीवनी मराठे यांचं गाणं, ज्याला संगीत आहे डॉक्टर संजीव शेंडे यांचं.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
3: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
4: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.
5: श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया डॉक्टर संजीव शेंडे यांच्या संगीत नियोजनात वारा कांत यांचं हे गीत, गायलंय बेला शेंडे यांनी.

0: श्रोतेहो बेला शेंडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. आता आनंद घेऊया काही हिंदी गाण्यांचा. तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण आणि आमच्या कार्यक्रमांविषयींची काही निवेदनं.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला. खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: सांगून सांगून थकलो.
6: काय झालं.
5: नवी किट बॅग पाहिजे.
6: मग आधी कॅप्टनला सांग. नाही ऐकलं तर मॅनेजरला.
5: करेक्ट.
6: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल. नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: आरबीआय सांगते
1: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.
7: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
8: पण तू कसा ओळखलास.
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: व्ही आर पवार साठी गल्ली सोलापूर.
10: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाक

0: हूँ मैं,
1: गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं, प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
0: गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं।
2: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला।
3: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा।
4: श्रोते हो, आता आनंद घेऊया काही हिंदी गाण्यांचा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतीये जगजीत सिंग यांची गझल, शब्द इंदिवर यांचे आणि संगीत जगजीत सिंग यांचंच आहे।

0: आढळवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87400304008.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
3: अरुण नरखेडकर अंतर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
6: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
7: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
8: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
7: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
8: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
9: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्य विषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

श्रोतेहो आता ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात सुधाकर शर्मा यांचं गाणं. संगीत हिमेश रेशमिया यांचंय. चित्रपट कुरुक्षेत्र.

0: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:49 झाली आहेत.
1: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
2: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
1: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
3: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक ची लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
5: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया खुद्दार या चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गाणं. गायलंय कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. संगीत अनु मलिक यांचं आहे.

खुद्दार चित्रपटातल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आता हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर.

0: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
1: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
2: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
0: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय,
1: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
2: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
0: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
2: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
3: श्री कृष्ण गुरुकुल.
2: संपर्क 72 76 73 53 52.
5: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
6: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
5: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
6: संपर्क 98 60 10 44 70.
7: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, NAC A ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
8: श्रोते हो, सायंकाळचे ठीक 7 वाजतायत. त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले, परभणी मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज झालं. सातव्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे, असं शाह यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और सातवीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवतांनी आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धा

श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. याबरोबरच न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून सुद्धा आमचं प्रसारण तुम्ही ऐकू शकताय. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओपुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचंय आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचंय फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
4: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा.

0: गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
0: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका, साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 ही वेळ आहे आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला, त्यानंतर क्षारपाड जमिनीचं व्यवस्थापन या विषयाची संकलित माहिती, याबरोबरच तुतीवरील येलो माईट्सचं व्यवस्थापन या विषयाची संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 9:00 एक कलाकार अंतर्गत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकणार आहोत. त्यानंतर 9:15 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री ठीक 10:00 ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:00 सुरुवातीला हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी. सायंकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरंतर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. अर्थात हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ती की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके. और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है. साथियों, आम तौर पर योजनाएं या तो कर्मचारी के लिए बनती हैं या तो फिर उद्योगों के लिए बनती है, लेकिन ये एक योजना ऐसी है. इस योजना में भारत के सामर्थ्यवान मेरे युवा

0: समृद्ध युवा भविष्य की ओर और उद्योग विकास की ओर और इन दोनों को साथ लेकर चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है सरकार उसके साथ खड़ी होती है और इसलिए उद्योगकार को भी लगता है कि अकेला मेरे यहां नहीं आया है, इसके पीछे पूरी सरकार आई है और इसके कारण ऐसे युवकों की तरफ देखने का उस उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है। और जो संस्थान नए रोजगार का सृजन करता है सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहां पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा डर लगता है, यार बड़ा हो जाऊंगा तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा, तो उसको लगता था छोटा ही रहना अच्छा है और कभी बड़े होने की संभावना, उसको लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए और ये उद्योग को भी जरूरत होती है और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है, जब सरकार युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार परिसंस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती ईपीएफओ कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल। पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे। कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री

0: विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्यावेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेनरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे एमएसएमई सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या जीडीपी मध्ये त्याचा 40% वाटा आहे.

0: आणि एकंदर आता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो आयटी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला एमएसएमई दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता हे एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहे हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज युट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील.

मंडळी नमस्कार. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026. कावकरी मंडळ या कार्यक्रमात आता जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 रुपये, बीट 1000 ते 2000 रुपये, कारली 3000 ते 4500 रुपये, वांगी 1000 ते 3500 रुपये, कोबी 1000 ते 2000 रुपये, ढोबळी मिरची 2500 ते 4200 रुपये, गाजर 1000 ते 5500 रुपये, फ्लॉवर प्रति 100 नगांसाठी 560 ते 2080 रुपये, गवार 1500 ते 6000 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंड्यांसाठी 500 ते 1200 रुपये, काकडी 500 ते 4500 रुपये, सीताफळ 8000 रुपये, सुका लसूण 6600 ते 16000 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 800 रुपये, पिवळा हरभरा 5750 रुपये, हिरवी मिरची 1000 ते 4000 रुपये, पेरू 500 ते 2000 रुपये, जांभूळ 3000 ते 12000 रुपये, भेंडी 1000 ते 4500 रुपये, लिंबू 1000 ते 5000 रुपये, हापूस आंबा 400 ते 1200 रुपये, आंबा 2000 ते 6000 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 1200 ते 2000 रुपये, लाल कांदा 100 ते 3000 रुपये, पपई 700 रुपये, अननस 1000 ते 3000 रुपये, डाळी

डाळिंब 1000 ते 19000 रुपये, बटाटा 900 ते 1300 रुपये, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 900 रुपये, मसुरा तांदूळ 3560 ते 7015 रुपये, शिराळी दोडका 1000 ते 6000 रुपये, शेपू 900 ते 1600 रुपये, ज्वारी मालदांडी 3800 ते 4700 रुपये, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 700 रुपये, तांदुळजा प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 1000 रुपये, वैशाली टोमॅटो 500 ते 3200 रुपये, कलिंगड 500 ते 2000 रुपये आणि शरबती गहू 2605 ते 4000 रुपये। तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसलेले हे भाव प्रति क्विंटलचे होते। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। गावकरी मंडळ, या कार्यक्रमात आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मूलस्थानी जलसंधारणाच्या काही पद्धतींबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. आता उर्वरित पद्धतींबाबतची माहिती आज जाणून घेऊया. मूलस्थानी जलसंधारणासाठी मृतसरी ही पद्धत देखील अत्यंत लोकप्रिय आणि सर्रास वापरली जाणारी पद्धत आहे. यासाठी शेती मशागतीचं काम पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर उताराला आडवी सरी काढावी. शेताच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बळीराम नांगरानं किंवा कोळप्यानं पेरणीपूर्वी काढाव्या. या सऱ्यांना 0.2 ते 0.4% इतका उतार दिला तर अतिपर्जन्याच्या परिस्थितीमध्ये शेतामधील जास्तीचं पाणी शेताबाहेर काढण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. 2 सऱ्यांच्या क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी साचून मुरतं, त्यामुळे पिकांना दीर्घकाळ ओलावा उपलब्ध होतो. याचाच परिणाम पीक उत्पादनामध्ये भर पडते. या सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊया उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढण्याच्या पद्धतीबाबत. विविध खरीप पिकांची पेरणी आणि आंतरमशागतीची कामं पूर्ण झाल्यानंतर पेरणीनंतर साधारणपणे 40 ते 45 दिवसांनी उभ्या पिकात 2 किंवा 4 ओळीनंतर बळीराम नांगरानं किंवा कोळप्यानं सरी काढावी. यामुळे 2 सऱ्यांच्या क्षेत्रातील पाणी सरीत साचून मुरलं जातं. यासाठी पिकांची पेरणी उताराला आडवी करणं गरजेचं आहे. कापूस, तूर या पिकांमध्ये 2 ओळीनंतर तर ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांमध्ये 4 ओळीनंतर सरी पाडावी. मूलस्थानी जलसंधारणाची अशीच एक पद्धत म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत. भारी जमिनीमध्ये जलसंधारण आणि निचऱ्याच्या दृष्टीनं रुंद वरंबा सरी पद्धत ही अत्यंत उपयुक्त आहे. पिकाच्या ओळीनुसार वरंब्याची रुंदी आपल्याला ठरवता येते. वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलचलित नांगरानं किंवा कोळप्याच्या सहाय्यानं शेताच्या उताराला आडव्या सऱ्या काढल्या जातात. रुंद वरंब्यावर पिकांची ओळीत पेरणी करता येते. जास्त पर्जन्यमानाच्या क्षेत्रामध्ये तसंच कमी पाणी मुरण्याच्या वेग असलेल्या जमिनीत सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार दिला जातो. त्यामुळे अतिवृष्टी झाली तर अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये जलसंधारणासाठी या पद्धतीचा चांगला उपयोग होतो. बंदिस्त सरी पद्धतीचा जर विचार केला तर कमी पावसाच्या तसंच उताराच्या क्षेत्रावर सरी वरंबा पद्धतीनं सरी सलग न ठेवता सरीच्या लांबीवर 5 ते 7 मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार करता येतात. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेलं पाणी उताराकडे न वाहता त्या जागीच जमिनीत चांगलं मुरतं. मूलस्थानी जलसंधारणासाठी ही पद्धत सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम आहे.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया क्षारपाड जमिनीचं व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती. वाचक स्वर आहे जयपाल खेडकर यांचा.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त

आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. सेंद्रिय आणि हिरवळीच्या पिकांच्या अपुऱ्या वापरामुळे जमिनीच्या गुणधर्मांचा ऱ्हास होत आहे. यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांचा समावेश होतो. कोरडवाहू प्रदेशात पावसाळ्यामध्ये उंच भागातून पावसाच्या पाण्याद्वारे वाहून जाणारे क्षार हळूहळू पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात जमा होतात. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं. जमिनीवर क्षार तसेच राहतात आणि जमीन क्षारयुक्त बनते. ही जमीन सुधारण्याच्या उद्देशानं सामूहिक उपाययोजना राबवणं आवश्यक आहे. काळ्या आणि गाळयुक्त माती असलेल्या बागायती क्षेत्रांमध्ये विरघळणारे क्षार आणि अदलाबदल करण्यायोग्य सोडियम पातळीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे या जमिनी क्षारपड झाल्या आहेत. नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म बदलत आहेत. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतीला प्राधान्य देताना यामध्ये जमिनीमध्ये विरघळणारे क्षार आणि अतिरिक्त पाणी भूमिगत किंवा खुल्या चराद्वारे काढून टाकणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त या सिंचन क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिकांच्यामध्ये परिणाम करणाऱ्या क्षारीकरणाच्या समस्या सोडवण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. क्षारयुक्त प्रमाण कमी करण्यासाठी माती परीक्षणाद्वारे योग्य वर्गीकरण करणं आवश्यक आहे, ज्यामुळे सुधारणेसाठी योग्य उपाय करणं शक्य होईल. क्षारयुक्त जमिनीचं क्षारयुक्त, क्षारयुक्त चोपण आणि क्षारयुक्त चोपण माती असे प्रकार आहेत. यासाठी प्रभावीपणे एकात्मिक उपाय व्यवस्थापन धोरणांना प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्षारयुक्त माती, त्यांची कारणं, गुणधर्म आणि प्रत्येकासाठी आवश्यक असलेल्या योग्य उपचारात्मक उपायांची सर्वसमावेशक माहिती मिळणं आवश्यक असतं. आता जाणून घेऊया क्षारपड आणि चोपण जमिनीमध्ये पिकांची वाढ न होण्याच्या कारणांबाबत. जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुळाच्या सानिध्यामध्ये हवा खेळती राहत नाही, प्राणवायूचा पुरवठा कमी होतो, उपयुक्त जीवाणूंची वाढ होत नाही, पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासते. सोबतच विद्राव्य क्षारांचं प्रमाण वाढल्यामुळे पिकं पाणी कमी प्रमाणात शोषून घेतात. सोडियम आणि क्लोराईड पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करतात. ओलसरपणामुळे बुरशीजन्य रोगांची पिकांमध्ये वाढ होतेय. पिकांची उगवण क्षमता कमी होतेय. ओलसरपणामुळे जमिनीची मशागत करता येत नाही. जास्त पाणी साठून राहिल्यामुळे जमिनीमध्ये खेळती हवा कमी होतेय. विद्राव्य क्षारांचं प्रमाण वाढतं. मातीच्या कणावरील सोडियमचं प्रमाण वाढल्यावर जमिनीची घडण बिघडते. जमीन ओली झाल्यावर ती चिकट बनतेय आणि उन्हाळ्यामध्ये कोरडी झाल्यावर कठीण बनतेय. क्षारपड आणि चोपण जमिनीचं माती परीक्षण करून प्रथमत या जमिनींचं वर्गीकरण करावं, जसं की क्षारयुक्त जमीन, क्षारयुक्त चोपण जमीन आणि चोपण जमीन. या प्रकारानुसारच जमिनीची सुधारणा करणं अवलंबून आहे, अन्यथा जमिनी क्षारपड आणि पडीक होत जातात. आता जाणून घेऊया जमिनीतील क्षारांच्या प्रमाणास पीक प्रतिसाद कसा आहे ते. म्हणजेच जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण आणि त्याची विद्युत वाहकता डेसी सायमन प्रतिमीटरमध्ये किती असल्यास त्याला पीक कसा प्रतिसाद देतं हे. जमिनीतील क्षारांचं प्रमाण 0 ते 2 इतकं असल्यास सर्वसाधारण क्षारता, पिकांच्या उत्पादनवाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. जर हेच प्रमाण 2 ते 4 मध्ये असल्यास क्षार संवेदनशील पिकांचं उत्पादन घटतं. सर्वसाधारण पिकांचं समाधानकारक उत्पादन घटतं त्यावेळी हे प्रमाण 4 ते 8 इतकं असतं. 8 ते 16 प्रमाणामध्ये फक्त क्षार सहनशील पिकाचं समाधानकारक उत्पादन मिळतं आणि 16 पेक्षा जास्त जर हे प्रमाण झालं तर फक्त अतिक्षार सहनशील पिकाचं समाधानकारक उत्पादन मिळतं. यासोबतच आता जाणून घेऊया निरनिराळ्या पिकांची क्षार सहनशीलता याबाबत. अन्नधान्य पिकांमध्ये उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा आणि तीळ ही क्षार संवेदनशील पिकं आहेत, तर गहू, बाजरी, मका,

मोहरी, करडई, सोयाबीन, सूर्यफूल आणि जवस ही मध्यम सहनशील अशी पिकं आहेत, तर ऊस, कापूस, भात, ज्वारी ही जास्त सहनशील पिकं आहेत. भाजीपाला पिकांमध्ये चवळी, मुळा, श्रावण घेवडा ही क्षार संवेदनशील, तर मध्यम सहनशीलमध्ये कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर यांचा समावेश होतो. पालक आणि शुगर बीट ही जास्त सहनशील अशी भाजीपाला पिकं आहेत. फळपिकांमध्ये क्षार संवेदनशील आंबा, लिंबूवर्गीय फळझाडे यांचा समावेश होतो, तर चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्ष ही मध्यम सहनशील आणि नारळ, बोर, खजूर, आवळा ही जास्त सहनशील अशी फळपिकं आहेत. वनपिकांमध्ये साग, सिरस आणि चिंच ही क्षार संवेदनशील, तर मध्यम सहनशील लिंबू आणि जास्त सहनशील विलायती, बाभूळ, सुरू, सिसम आणि निलगिरी यांचा समावेश होतो. पांढरे आणि तांबडे क्लोवर हे क्षार संवेदनशील चारा पीक आहे. प्यारागवत, जायंट गवत आणि सुदान गवत ही मध्यम सहनशील, तर जास्त सहनशीलमध्ये लसूण घास, बरसीम आणि होडस गवत यांचा समावेश होतो. यासोबतच आता जाणून घेऊया क्षारयुक्त जमिनींच्या गुणधर्मांबाबत. जसं की या जमिनीचा सामू पातळी 8.5 वर असते, 1.5 डेसी सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त विद्युतवाहकता असते, तसंच विनिमय सोडियम टक्केवारी 15% कमी असते. उन्हाळ्यात मातीच्या पृष्ठभागावर सल्फेटयुक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड आणि सल्फेट असलेल्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर दिसून येतो. वाढलेल्या क्षारतेच्या पातळीमुळे पाणी आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी वनस्पतीद्वारे ऊर्जा खर्च होते. पाण्याची पातळी जमिनीच्या अगदी जवळ 1 मीटर खोलीत स्थित असते. पिकाची पानं पिवळी पडतात, वाढ खुंटते. अशा क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली खोल चर काढावेत. जमिनीतील क्षारांचा पृष्ठभागावरील थर काढून टाकावा. शेतात विरघळणारे क्षार काढून टाकण्यासाठी शेतात 20 गुंठ्याचे लहान लहान वाफे तयार करून आणि चांगल्या ओलिताच्या पाण्याचा वापर करून विद्राव्य क्षारांचा निचरा करावा. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी 20 ते 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खतं मिसळावीत. जमिनीमध्ये कंपोस्ट, पालापाचोळा मिसळावा. दर 3 वर्षांनी किमान एकदा हिरवळीची पिकं जसं की धैंचा, ताग जमिनीत मिसळावेत. सरीवरंबाच्या मध्यभागी भाजीपाला रोपं लावावीत. अनेकदा आपल्याला प्रश्न पडत असेल की या जमिनी क्षारपड होतात त्या कशामुळे, तर त्याची काही कारणं आहेत. उष्ण आणि कोरडं हवामान असलेल्या प्रदेशामध्ये मर्यादित पावसामुळे जमिनीतून क्षारांचा अपुरा निचरा होतो. जड चिकणमाती असलेल्या बागायती भागामध्ये विशेषतः खराब निचरा असलेल्या खोल काळ्या जमिनी योग्य मशागतीसाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते. दुर्दैवानं नैसर्गिक ओढे आणि नाले अनेकदा गाडले जातात, ज्यामुळे सखल भागामध्ये गाळ साठतो आणि भूमिगत नैसर्गिक निचरा कमी होतो, त्यामुळे जमिनीमध्ये क्षार साचू लागतात. कालव्याच्या सिंचन क्षेत्रामध्ये कालव्याच्या बाजूनं कॉन्क्रीट स्तर नसल्यामुळे पाण्याची गळती होते, ज्यामुळे आजूबाजूच्या जमिनीमध्ये पाणी साचतं आणि क्षारयुक्त जसं की चोपणयुक्त स्थिती निर्माण होते. ऊसासारख्या पाणी केंद्रित पिकांची वारंवार लागवड तसंच पीक फेरपालटाचा अभाव यामुळे देखील जमिनीची क्षारता वाढण्यास मदत होते. राज्याच्या मातीमध्ये प्रामुख्यानं अग्निजन्य बेसाल्ट खडक असतात, ज्यात अल्कधर्मी खनिज उच्च प्रमाणात असतात. ही खनिजं विघटित झाल्यामुळे जमिनीत मुक्त क्षार साचतात. सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचा अनियंत्रित वापरामुळेही क्षारांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांच्या अपुऱ्या वापरामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म नष्ट होत आहेत. कोरडवाहू क्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये उंच प्रदेशातून पावसाच्या पाण्याद्वारे वाहून जाणारे क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल प्रदेशामध्ये कालांतरानं हळूहळू जमा होतात. उन्हाळ्याच्या हंगामात पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं क्षार मागे राहतात, ज्यामुळे जमिनीची क्षारता वाढते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सर्वसाधारणपणे पिकांची उगवण आणि रोपावस्था क्षारास जास्त संवेदनशील

0: सहनशील असते. पीक पक्वतेच्या अवस्थेपर्यंत क्षार सहनशीलता वाढत जाते, म्हणून पेरणीसाठी नेहमीपेक्षा जास्त बियाणांचा वापर केला पाहिजे, बीज प्रक्रिया केली पाहिजे. तसंच पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये जमिनीच्या वरच्या थरातील क्षार प्रमाण वाढणार नाही याची दक्षता घेतल्यास पिकांचं उत्पादन वाढण्यास मदत होते. अशा पद्धतीनं क्षारपड जमिनीचं व्यवस्थापन करून होणारं जमिनीचं संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येतं आणि पर्यायानं विविध पिकांचं चांगलं उत्पादन घेता येतं.
1: क्षारपड जमिनीचं व्यवस्थापन या विषयाची संकलित माहिती आपण ऐकली. वाचक सर होता जयपाल खेडकर यांचा. मंडळी आता ऐकूया तुतीवरील येल्लो माइट्सचं व्यवस्थापन या विषयाची संकलित माहिती. वाचक सर आहे शिवाई शेळके यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुती लागवडीमध्ये येलो माइट म्हणजेच रुंद कोळी, ब्रॉड माइट्स, पिवळे कोळी किंवा मिरची माइट या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे कोळी विविध पिकांवर उपजीविका करतात. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये या माइट्सचा प्रादुर्भाव तुती पिकावर जास्त आढळून येत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे तुती पानांचा दर्जा खालावतो. अशी पाने रेशीम कीटकांना खाद्य म्हणून दिल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम रेशीम कोष उत्पादन आणि गुणवत्तेवर दिसून येतो. त्यामुळे रेशीम उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. किडीच्या नियंत्रणासाठी नुकसानीचे स्वरूप जाणून एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. नुकसानीचे स्वरूप पाहता मुख्यतः तुतीच्या कोवळ्या पानांवर, वाढत्या शेंड्यांवर प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे लहान पानं खराब होतात. कोवळ्या पानांच्या खालील पृष्ठभागावर किडीचे आक्रमण झाल्यामुळे पाने करपतात, वरील दिशेने किंवा खालील दिशेने वाळल्यासारखे दिसून येतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये पाने शेंड्यांची वाढ खुंटते, पानांच्या कडा वळतात, प्रादुर्भावित पानांचा घट्टपणा वाढतो, संक्रमित पाने अधिक विकृत आणि कडक होतात. आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेता 5 माइट्स प्रति पान जास्त प्रादुर्भाव असल्यास एका पानावर 1000 ते 4000 माइट्स इतके नुकसान होऊ शकते. येलो माइट्स या प्रादुर्भावाचा हंगाम तुतीवरील पिवळ्या माइट्स किडीचा प्रादुर्भाव हा तुती लागवडीच्या प्रकारानुसार बदलतो. तुतीच्या छाटणी केलेल्या झुडूप लागवडीमध्ये जून महिन्यापासून प्रादुर्भाव दिसून येतो, तर नोव्हेंबरमध्ये त्याची तीव्रता अधिक वाढते. तुतीच्या झाड लागवडीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतो. किडीचा प्रादुर्भाव तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पाऊस या हवामान घटकांवर अवलंबून असतो. यात सापेक्ष आर्द्रता अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावते. किडीचे जीवनचक्र पाहता साधारणपणे 25 अंश सेल्सिअस तापमान आणि वाढलेली आर्द्रता या बाबी किडीसाठी पोषक ठरतात. ही कीड 4 ते 7 दिवसात एक पिढी पूर्ण करते. किडीच्या अंडी, अळी आणि प्रौढ अशा 3 अवस्था असतात. एक प्रौढ मादी अंदाजे 30 ते 40 अंडी घालते. मादी प्रामुख्याने कोवळ्या तुतीच्या पानांच्या वरील पृष्ठभागावर अंडी घालते. अंडी लांब अंडाकृती पृष्ठभागावर घट्ट चिकटलेली असतात. अळ्यांना पायांच्या 3 जोड्या तर प्रौढांना 4 जोड्या असतात. प्रौढ माइट अंदाजे 0.2 मिलीमीटर लांब, अंडाकृती, रुंद आणि फिकट पिवळे किंवा पिवळा हिरवा रंगाचे असतात. मादीच्या पाठीवर पांढरा पट्टा असतो. येलो माइट्सचे एकात्मिक व्यवस्थापन करताना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुती बागेत झाडांमध्ये अधिक दाटी होणार नाही याची काळजी घेऊन लागवडीचं नियोजन करावं. तुती झाडाच्या वरील बाजूच्या पानांचे, शेंड्यांचे नियमितपणे निरीक्षण करावं. तुती लागवडीभोवती असलेली किडीची यजमान तणे किंवा वनस्पती त्वरित काढून नष्ट कराव्यात. सुरुवातीच्या अवस्थेतील प्रादुर्भावाची लक्षणं झाडाच्या शेंड्यांवर दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त शेंडा तोडून नष्ट करावा. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर तुती झाडाच्या पानांच्या खालील बाजूस पाण्याची फवारणी करावी. निओसियुलस कुकुमेरिस किंवा अँब्लिसियस स्पेसिस या परभक्षी कोळ्याचे 100 प्रौढ प्रति चौरस मीटर प्रमाणे शेतामध्ये सोडावेत. प्रादुर्भावाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर 8 ते

0: 10 दिवसांनी कोवळ्या पानांच्या खालील बाजूचे नियमितपणे निरीक्षण करावं. प्रादुर्भाव दिसून आल्यास कडुनिंब बियाणे अर्क 5 मिली किंवा करंजी बियाणे अर्क 5 मिली अधिक 0.3 मिली स्टिकर प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करावी. आठवड्याच्या अंतराने साधारण 2 फवारण्या कराव्यात. याचा सुरक्षा कालावधी पाहता फवारणीनंतर 7 दिवसांनी रेशीमाळ्यांना ही पाणी खाद्य म्हणून द्यावीत. प्रादुर्भावाच्या शेवटच्या टप्प्यात रासायनिक नियंत्रण फवारणी प्रति लिटर पाणी. प्रादुर्भावाच्या शेवटच्या टप्प्यात सल्फर 80% WDG 3 ग्रॅम याचा सुरक्षा कालावधी फवारणीनंतर 5 दिवसांनी रेशीमाळ्यांना ही पाणी खाद्य म्हणून द्यावीत. सायनोपायराफिन 30% SC 0.5 मिली सुरक्षा कालावधी फवारणीनंतर 15 दिवसांनी रेशीमाळ्यांना ही पाणी खाद्य म्हणून द्यावीत. फेनाझाक्विन 10% EC 1.5 मिली फवारणीनंतर 15 दिवसांनी रेशीमाळ्यांना पाणी खाद्य म्हणून द्यावीत. अशा प्रकारे तुतीवरील यलोमाइट्सचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास भविष्यात उद्भवणारा संभाव्य धोका आपण वेळीच रोखू शकतो.
1: तुतीवरील येल्लो माइट्सचं व्यवस्थापन या विषयाची संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता शिवाई शेळके यांचा. मंडळी आता ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत.
2: नट रंगी नार मारी काळजा.

तेल बगाने ती वड़ापासून गुळ ही घेती हिन गुजराला येडा केला गुळा झाला या बामन सोडून दिल देव ध्यान।

पुडा अहो केला हलवा याला येणा किन किती कना दिला बघा धडा लागली नव्याच्या पाठी त्याची लिलाव केली दोपती.

ताल ताल हिता पाहुनी या चाल फुगले सोनाराचे गाल लाल फुगले सोनाराचे गाल त्यान दुसऱ्याचा माल हिला दिला लावलं तांबटाला तिथं केलं बुरडाचा हास

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन मनास वाटे तया द्यावे रूप नवीन समजावून घ्या आहे उपाय सोपा चैतन्य आणा अन स्वच्छता जपा
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने लिक्विड सोप फ्लोर क्लीनर ब्लू क्लीनर बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर चैतन्य केमिकल शिवस्मारक समोर शिंदे चौक सोलापूर
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू
4: मराठी माध्यमातून शिक्षण त्याद्वारे शिक्षण जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग
3: ग्रंथालयाची सुविधा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंग्रजी संभाषण वर्ग मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण मोफत गणवेश वसतिगृहात राहण्याची मोफत सोय दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323 98 81 145 747 97 63 041 415 आणि 99 21 609 018
5: वा काय छान सजली हो नवरी मुलगी
6: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
6: कडून दागिने त्यांच्याकडूनच आणले
7: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर फोन 274-30-72
8: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर
10: श्रोते हो दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे संत रविदास कबीर सूरदास तुलसीदास मीराबाई रहीम गुरुनानक बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर
11: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
12: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
11: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका
12: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
13: ऑर्डरवर ऑर्डर येतील प्रोजेक्टवर प्रोजेक्ट मिळतील पॅकिंगवर पॅकिंग होतील बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला
14: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा
15: जुनाट सर्दी शिंका नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र युनिटी पॅराडाइज हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर मोबाईल 88 88 36 00 88
16: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
4: मोबाईल 77-19-92-22-55
17: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी 3 वर्षांचा LLB कोर्स
4: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या
17: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Bobby. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य

ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत

0: स्पर्धेत भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मेरिटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका, सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्यरंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, आता ऐकूया मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनः प्रसारण। लेखक अमोल अंकुलकर, सहभाग जयपाल खेडकर, तेजश्री कुमठेकर आणि यल्लप्पा गाडेकर यांचा। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।

0: काम अगदी संथ गतीनं चालू आहे.
1: मग तर काय,
2: हे मात्र नेहमीचच आहे.
1: हो ना, पण दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का. मागच्या आठवड्यात माळशिरस जवळ रस्त्यानजीक कडडे नसलेल्या विहिरीत पिकअप व्हॅन कोसळून 8 जणांचा मृत्यू नाही का झाला.
0: हो ना,
1: तेव्हापासून रस्त्याच्या कडेला खड्डा दिसला की पोटात जणू खड्डाच पडतो.
0: खरंय हो, तुमची भीती बरोबर आहे. किती दुर्दैवी अपघात होता तो.
2: हो ना, म्हणून तर रस्त्यालगत 50 मीटर परिसरात असलेल्या विहिरी आणि खड्ड्यांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत वाटतं.
1: हो
0: हो, बरोबरच आहे, द्यायलाच हवेत. त्यावर काही उपाय नको का करायला. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये एक इंजिनियर मोटारी सकट रस्त्यालगतच्या खड्ड्यात सगळ्यांसमोर बुडाला हो.
2: अरे रे रे रे, रोड अंडर कन्स्ट्रक्शन असेल ना तर वाहनं जपूनच चालवावी बरं का.
0: हो ना, शेवटी काय वाहन चालक आपण असतो ना, मग काळजी ही आपणच घ्यायची नाही का.
1: हो ना, एकूणच वाहनांचे अपघात आता वाढतच चाललेले आहेत. लोक बेफाम वेगाने वाहने चालवतात. गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली ग्राहकांची वाहने वेगाने चालून अपघात करणारेही काही जण आहेतच ना.
2: अरे मोहन, पण मी आल्या आल्या आज एकदम सिरियस विषय सुरू केलाय. माझा चेहरा काय इतका सिरियस वाटतो का काय.
1: नाही रे, एवढा कशाला खरं बोलतोयस. सॉरी सॉरी, पण आता काय करणार. पिकअप व्हॅनचा अपघात खरंच संवेदनशील होता.
2: हो ना,
1: आणि खुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलंय रे. चर्चा तर होणारच ना.
0: हो ना, यामुळेच की काय स्कूल बसवरही वेग मर्यादा लिहिलेली असती बघा.
2: हो, आणि आता शाळा सुरू झाल्या नाही का.
0: हो, तुम्हाला सांगते भाऊजी, इतके दिवस घरात कलकल सुरू होती ना, ती आता कलकल शाळांमध्ये किलबिल म्हणून ट्रान्सफर झाली आहे.
1: अगदी बरोबर आहे तुझं मीरा. बालपणाप्रमाणे शाळेचा पहिला दिवस ही रम्यच आहे. शाळेचा पहिला दिवस, नव्या मोबाईलची किंवा कारची खरेदी, मित्रांसमवेत खाण्यापिण्याची ग्रँड पार्टी, हे आता रम्य दिवस झालेत.
2: आणि आता काय आहे, लोक प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतात. म्हणजे काय की छोट्या छोट्या घटनांचं लगेच आपल्या मोबाईलवर उघडपणे चित्रणच करून ते लगेच सोशल मीडियावर टाकतात.
1: अगदी बरोबर आहे तुझं राम. एका हौशी मातेनं तर बाळाचा दर महिन्याला केक कापून वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावरती टाकला.
0: बघा बघा किती कौतुक आहे त्यांना. नुसत्या मोबाईलचा किती हुशारीनं वापर करून घेतलाय त्यांनी. नाहीतर तुम्ही साधा एक फोटो काढा म्हटला तर काढत नाही.
1: मीरा, पण त्याचा तापही होतो ना. एका लग्न समारंभात एक कन्या माझ्याशी बोलायला प्रयत्न करत होती, पण मोबाईल चित्रणाच्या भीतीनं मी बोललोच नाही.
0: मी कुठे होते हो त्या वेळेला. तिला चांगलंच समजावलं असतं बघा.
1: बघितलं, हे असं आहे तुझं. काही बोलायची सवयच नाही बाबा. बायकांनी नवरे म्हणजे शाळेतील अज्ञाधारक विद्यार्थी करून टाकलेत तुम्ही.
0: काही नाही, उगीच काहीतरी बोलू नका.
2: अरे मोहन, एवढं खरं कशाला बोलतोस. खरं म्हणजे नवऱ्याला नजरेच्या इतकं धाकात ठेवू नये बरं का वहिनी.
0: अहो, लक्ष असलंच पाहिजे भाऊजी. परवाचा किस्सा सांगते तुम्हाला. परवा यांनी फ्रीज मधला श्रीखंडाचा डबा शोधण्याच्या प्रयत्नात सगळं सामान अंगावर पाडून घेतलं.
2: अरे बापरे.
0: भाजी आणायला सांगितली तर किलो भर महागडी दोडकी आणि तीही खराब आणून ठेवली हो. एक ना एक किती सांगू.
2: असू दे असू दे, आता संसार हा असाच फुलतो.
1: हो ना रे.
2: आता मला पण गजऱ्यातलं काही कळत नाही बरं का. एकदा काय झालं मोहन,
1: हिला
2: सरप्राईज म्हणून गजरे आणले.
0: बरं.
2: तर वहिनी एवढे महाग कशाला आणते म्हणून ती स्वतः स्कूटीवर जाऊन ते गजरे परत करून आली.
0: काय थट्टा करता भाऊजी, काहीही सांगता.
2: अहो हो, खरंच झालंय असं. आणि इतक्यावरच नाही थांबली ती, येताना त्या गजरेवाल्याला नावही ठेवून आली.
0: बापरे.
2: आता झालंय असं की तो गजरेवाला माझ्याकडे येता जाता रागाने बघत असतो.
1: समाधानकारक वस्तू मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. आता सगळं जग मार्केट ओरिएंटेड झालेलं आहे ना.
2: बरोबर.
1: सगळ्या गोष्टींची विक्री, शाळांची दप्तरं, कंपास पेट्या, जेवणाचे डबे, शूज, किती नाविन्य आलं आहे प्रत्येक गोष्टीत.
0: हो ना, लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर शिक्षण तज्ञांच्या कल्पकतेचं कौतुक वाटतं बरं का.
1: हो ना.
0: इतकी सुरेख अशी छायाचित्रांची आणि मजकुराची मांडणी केलेली असती ना की बघतच राहावं.
2: अगदी बरोबर. कसं आहे आता मीरावहिनी आणि मोहन, आता इनोव्हेशन हा बाजाराचा मूल मंत्रच झालाय. शिक्षणाची पद्धत आता आणखी आकर्षक करण्याचा हा प्रयत्नच आहे आणि तो होणारच. सगळं काही एकदम स्टुडंट फ्रेंडली.
0: अगदी बरोबर बोललात भाऊजी. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा धाक असण्यापेक्षा मुलांचाच शिक्षकांना धाक आहे हल्ली.
2: हो ना, हो.
0: काही समस्या आली तर आता परीक्षा पद्धती सुद्धा बदलणार बरं का.
1: अगदी बरोबर आहे मीरा तुझं. नीट म्हणजे मेडिकल प्रवेशासाठीची पुनर्परीक्षा मला वाटतं उद्या 21 जून रोजीच होणार आहे.
0: हो बरोबर आहे. पेपर फुटीमुळे केवढा गोंधळ माजला. तब्बल 22-23 लाख मुला मुलींची पुन्हा परीक्षा म्हणजे काही चेष्टा आहे का सांगा?
2: नाही ना।
0: शिवाय परीक्षा नीट होईपर्यंत सोशल मीडियाचे काही

0: कोण राम का? ये
1: आलो आलो, तुमच्या घराकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला किती खड्डे आहेत हो?
2: तुम्हालाही जाणवलं ना रामभाऊजी, काय होतं माहितीये का, आपण ज्या रस्त्यावरून रोज जात असतो ना, तो रस्ता इतका परिचयाचा झालेला असतो आपल्याला की त्यावरच्या खड्ड्याचं आपल्याला नंतर नंतर काहीच वाटत नाही. आम्ही तर ना अनेक तक्रारी केल्या तुम्हाला सांगते भाऊजी, पण काही नाही हो.

0: ऍप्सही बंद ठेवले.
1: अगदी बरोबर आहे. आता मी आपल्याकडच्या प्रकारांचं काही समर्थन करत नाही, पण पेपर फुटण्याचे प्रकार फक्त आपल्या भारतातच नाही तर विदेशातही आहेत बरं का.
0: काय सांगता?
1: म्हणजे टेक्नॉलॉजी आता जितकी प्रगत होईल तसतसे परीक्षा पद्धतीमध्ये फ्रॉड होण्याचे प्रकारही वाढतानाच दिसत आहेत. तशी तर खरं म्हटलं तर ही दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी.
0: खरे खरे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पेपर काढण्याची पद्धतच आता बदलली आहे. आता परीक्षकांनी फक्त प्रश्न काढायचे, ते कोणत्या पेपरमध्ये आहेत हे त्यांनाही कळणार नाहीये अशी आता व्यवस्था केली आहे बघा.
1: बरोबर.
0: कारण पेपर काढण्यासाठी आता एआयची मदत घेतलेली आहे.
2: पेपर फुटूमुळे पुन्हा अभ्यास करा, पुन्हा पेपर काढा, कोट्यावधी खर्च करा, हा खरं तर द्राविडी प्राणायामच म्हटला पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे.
0: आता हा बोलण्यातला वाक्प्रचार झाला फक्त. खरा द्राविडी प्राणायाम तर तुम्हाला उद्याच करायचा आहे. उद्या 21 जून आहे ना, जागतिक योग दिन.
2: हो ना.
1: हो अगदी बरोबर, उद्या योग दिन. आता यंदा आमच्या ऑफिसमध्येही योग दिन साजरा केला जाणार आहे.
0: बर.
1: तर सगळ्यांना उद्या पहाटे 5 लाच यायला सांगितलंय.
0: अरे वा.
2: बर बर. अनेक शाळा आणि महाविद्यालये संस्था यामध्ये योग दिनाची तयारी चालली आहे. मागच्या वर्षी संकल्प केल्यानुसार वर्षात अनेकदा मी योगाचा सराव देखील केलाय बरं का.
0: मला मात्र घरच्या कामांमुळे ठरवूनही शक्य नाही झालं. घरचं काम म्हणजे जणू योगासनांचे वेगवेगळे प्रकारच झालेत.
1: हे सगळं बरोबर आहे, पण योगासनाचं महत्व सर्व वयाच्या लोकांसाठी अगदी महत्वाचं आहे. आता हे पहा, काही लोकांना मांडी घालून साधं बसताही येत नाही. व्यायाम नसण्याचा आणि स्वतःच्या शरीराकडे प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणामच म्हणावा लागेल.
2: तुझं अगदी बरोबर आहे राम. बदलत्या आधुनिक काळामध्ये खाण्यापिण्याचे चोचले इतके वाढलेले आहेत ना की आपण केवळ चव चांगली म्हणून अन्न घेत आहोत. मग पोषण मूल्य काही का असेना, त्याचे परिणाम वाढत्या वयात अशा प्रकारे दिसतातच ना.
1: हो
2: ना.
0: याला बिघडलेला आहार मूळ कारणीभूत आहे बरं का.
2: बरोबर आहे.
0: सोलापुरात सुद्धा स्ट्रीट फूडच्या गाड्यांची संख्या आणि खाण्यापिण्याचे प्रकार इतके वाढले आहेत ना.
1: हो.
0: आणि त्यावरचे चटकदार पदार्थ खाण्यासाठी तरुणाईची गर्दी पाहून सार्वजनिक आरोग्याचं काय होणार आहे याची तर मला काळजीच वाटते.
1: पण आता तुम्हा दोघांना सांगू का, आता काळजीचं अजिबात कारण नाही.
2: अरे
1: कारण तुकाराम मुंडे यांनी आता सूत्र हाती घेतल्यापासून अन्न आणि औषध प्रशासनाची कार्यपद्धतीच एकदम बदलली आहे.
2: आणि यात एक चांगलं म्हणजे महाराष्ट्रात पूर्वीपासूनच गुटखा बंदी लागू करण्यात आलेली आहे. नाहीतर गुटखा चालू असताना ही परिस्थिती काय भयंकर होती ना. याच्या बातम्या देखील आणि त्याचबरोबर त्यामुळे होणारी अस्वच्छता पाहिली की संताप असा अनावर होतो ना रे.
0: यावर उपाय म्हणून आता सार्वजनिक अस्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर वाढवला पाहिजे आणि त्यात सापडणाऱ्या दोषींना दंडही केला पाहिजे.
2: अगदी बरोबर आहे.
1: वहिनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता सीसीटीव्ही ही आधुनिक जगाची आता गरजच झाली आहे.
0: हो.
1: बहुतेक गुन्ह्यांचा तपास हा आता सीसीटीव्हीमुळे सुकर झालेला पण दिसतोय.
0: हो.
1: आणि त्यामुळे कोणाला चोरून जरी भेटायचं म्हटलं तरी आता आजूबाजूला सीसीटीव्हीचा पहारा आहे का नाही हे आता आपल्याला तपासावं लागतं बरं का.
0: काय भाऊजी तुम्हाला म्हणायचंय तरी काय नक्की.
1: तसं काही नाही, सध्याच्या तरुणाईला कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे थोडक्यात सांगितलं.
2: अच्छा. क्रिकेट आणि चालू जागतिक फुटबॉल सामनेही कॅमेऱ्याच्या कडक पहाऱ्याखाली चालू आहेत. ड्रोन कॅमेरे हा तर मोठाच आविष्कार आहे.
0: हो खरंच आहे.
2: तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आता कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे. मग तो कॅमेरा मोबाईलचा का असेना. रेल्वे प्रवासात काही प्रवासी गोंधळ घालतात, छेडछाड करतात, रिसॉर्ट बोग्यांमध्ये घुसतात, पण हे सगळं काही कॅमेऱ्यात पकडलं जात आहे.
0: हो. सराफाच्या दुकानांमध्ये तर सीसीटीव्ही किती महत्वाचा आहे नाही का. तरीही चोऱ्या होतातच, चोर चोऱ्या करतातच, आणि म्हणून आम्हीही आता घराच्या एंट्रन्सवर सीसीटीव्ही बसवत आहोत भाऊजी.
1: हो का, हे मात्र गरजेचंच झालंय बरं का.
0: हो.
1: त्यामुळे आता काय झालंय की शहराच्या मुख्य चौकातील जे सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी गस्ती पथक आणि गुरख्यांच्या नोकऱ्या तर संपुष्टातच आणल्या आहेत.
2: राम तुझं हे खरं आहे. पूर्वी गुरखा आणि त्यांचा जागते रहो हा पहारा महत्वाचा होता ना.
0: हो. हे आता बदलतच जाणार बरं का. एआय मुळे गुरखा कशाला, अनेक नोकऱ्यांचं स्वरूपही आता बदलत आहे. चीनमध्ये तर एआयच्या प्रभावामुळे शिक्षणाचे हजारो कोर्सेस देखील बदललेत.
1: हो हो हो, हे मात्र अगदी खरं आहे.
0: हो ना.
1: बर मोहन आणि मीरावईनी, चला तर आता आमच्या रोहितलाही नवीन कोर्सला प्रवेश घेण्यासाठी त्याच्या क्लास टीचर बरोबर जरा चर्चा करायची आहे, तेव्हा मला वाटतं आता मी निघावं.
2: राम अरे थांब ना, आला तसा काहीतरी खाऊन जा ना. आता आम्ही महिन्याचे 30 ही दिवस रोज वेग

0: या नाश्ता करण्याचं.
1: बरं बरं बरं.
2: काही नाही हो, नुसते जिभेचे चोचले येते. आज कोणता ब्रेकफास्ट करू असं मी नुसतं गुगलला विचारायचा अवकाश. त्यानं आज्ञाधारकपणे 101 पदार्थांची यादीच दिली मला.
0: फक्त हे पदार्थ करताना नवऱ्याचीही मदत घ्या असं गुगल महाराज सांगायला विसरले.
1: बरोबर.
2: गुगल महाराज विसरले असतील पण मी नाही विसरलेले बर का. चला चला घ्या कांदा चिरायला.
1: बर बर बर. मीरावाईनी मला आवडलं असतं मदत करायला.
2: बर
1: काय कामामुळं मी निघतो बर का.
0: अरे राम थांब ना, चहा तरी घेऊन जा, तुझ्या निमित्ताने मलाही चहा मिळेल.
1: बर बर बर, हे ठीक आहे.

मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनः प्रसारण आताच आपण ऐकला. लेखक होते अमोल अंकुलकर. सहभाग होता जयपाल खेडकर, तेजश्री कुमठेकर आणि यल्लप्पा गाडेकर यांचा. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ. सोमेश्वर पाटील. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 8:30 होत आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

0: श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक विशेष पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
2: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
5: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
5: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, आता ऐकूया सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गाणं. गायले सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीत अरुण पौडवाल यांचं आहे.

अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गाणं आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात चित्रपट होता सगळीकडे बोंबा बोंब.

श्रोतेहो, रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या. हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
0: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
0: मोबाईल 9326166068. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
1: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
1: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 9850 2348. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.

0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स,
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
0: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
1: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।

श्रोते हो, याबरोबरच एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमात आज आपण ऐकली सुमन कल्याणपूर.

0: श्रोतेहो, याबरोबरच एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमात आज आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही सदाबहार गाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72 76 73 53 52.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
6: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, साठी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतेहो, रात्रीचे 9:16 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफएम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. याबरोबरच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून सुद्धा आमचं प्रसारण आपण ऐकत आहात.

श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे अभिराम सराफ यांचं.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। एका वगाच्या कथानकाबद्दल आपण बोलत होतो आणि तो वग म्हणजे जहरी प्याला। आपल्या प्रेमातील कायमचा काटा दूर करून कायमचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी सेनापती पहाडसिंह आणि महाराणी महाराजांना त्यांच्या औषधातून विषप्रयोग करण्याचा कट रचतात। महाराणीचं आणि सेनापतीचं हे गुपित काळूबाळू ऐकतात, पण त्यांचा दर्जा हलका असतो, कारण इच्छा असूनही ते काहीच करू शकत नाहीत। उलट काही केलं आणि आपण सापडलो तर नोकरीला मुकावं लागेल म्हणून ते गप्प राहतात, पण त्यांच्या अंतर्मनाला हे पापकृत्य रुचत नाही। ते आपल्या कुवतीप्रमाणे सेनापती महाराणीच्या या कारस्थानातून महाराजांना वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात। त्यांचं हे कार्य अगदी हसत खेळत आणि हास्यकारक पद्धतीनं होताना दिसतं। अशा वेळी यांच्यातले संवाद जे असतात ते खरोखरच ऐकण्यासारखे असतात। विषमिश्रित औषध प्याल्यानंतर महाराज तात्काळ गतप्राण होतात। महाराजांच्या मृत्यूला त्यांचे धाकटे बंधू धनुर्सिंह जबाबदार आहेत असं गृहीत धरून त्यांना बंदिवासात धाडलं जातं आणि आता राज्याची सगळी सूत्र सेनापती पहाडसिंह महाराणीच्या हातात येतात। सेनापती काळूबाळूला बोलावून घेतात आणि महाराजांचं प्रेत राजवाड्याबाहेर उचलून न्या अशी आज्ञा सोडतात। पुढे काय होतं हे जाणून घेण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत 1980 साली प्रदर्शित झालेल्या 16 वर्षी पोळी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेल्या एका ढंगदार अशा लावणीनं। ही लावणी अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली आहे। अनंत जाधव यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय राम लक्ष्मण यांनी।

काळूबाळू महाराजांच्या प्रेताला उचलून नेण्यासाठी हात लावायचा अवकाश की राणी सरकार दुःख वेगानं हंबरडा फोडतात. त्यांचं रडणं अत्यंत वरवरचं आणि कृत्रिम असतं. त्यांनी गहीवर मांडलेला असतो पण डोळ्याला टिपूसभर पाणी नसतं. ते पाहून काळूबाळूही महाराणीपेक्षाही अत्यंत कृत्रिम विलाप सुरू करतात. त्यात तो अत्यंत नाटकी आणि बेगडी विविधरंगी विलाप पाहून प्रेक्षकांचे हसून हसून मुरकुंडी वळल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या त्या विक्षिप्त आणि हास्यकारक विलापाचा आस्वाद प्रत्यक्ष रंगमंचावरच घेणं शक्य आहे. त्या विलापाची शाब्दिक आराखड्यावरून कल्पना करणं केवळ अशक्य आहे. आपण एक ढंगदार लावणी ऐकून पुढे जाऊया. श्रोतेहो, आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती लावणी नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातली आहे. राम उगावकर यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि गायली आहे उषा मंगेशकर यांनी. आपल्यापैकी ज्यांनी हा चित्रपट बघितला असेल त्यांना आठवत असेल की या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका यशवंत दत्त उषा चव्हाण यांच्या होत्या. याशिवाय रत्नमाला संजीवनी बिडकर वसंत शिंदे गणेश सोळंकी आणि मास्टर भगवान यांच्यासोबतच राजा गोसावी आणि अशोक सराफ हे देखील कलावंत या चित्रपटामध्ये होते. अतिशय धमाल अशी लावणी आहे, ऐकूया.

जहरी प्याला या बगाचं कथानक काय होतं हे सध्या आपण पाहत आहोत। ही लावणी ऐकण्यापूर्वी आपण बघितलं की काळू आणि बाळू यांना महाराजांचं प्रेत उसळण्यापूर्वी राणी सरकार मोठ्यानं हंबरडा फोडतात, रडतात, आणि हे करत असताना सेनापती काळू बाळूवरतीच खेकसून विचारत असतात, अरे मूर्खानो तुम्ही रडताय का, कुत्री भुंकल्याप्रमाणे भुंकायला लागलाय सांगा। तेव्हा काळू म्हणतो, सेनापतीजी महाराजांचं आमच्यावर लय जीवापाड प्रेम होतं हो। तेव्हा सेनापती म्हणतात, अरे या सगळ्या गोष्टी खऱ्या, पण झालेल्या गोष्टीला आपण काय करणार। तेव्हा काळू बाळूपैकी बाळू म्हणतो, भरती झाल्यापासून महाराज आम्हाला एक दिवस सुद्धा कधी विसरले नाहीत, आमच्यावर त्यांचा लय जीव होता, असं म्हणून तोही रडू लागतो। अखेर सेनापती आणि काळू बाळू यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होते। त्या दोघांच्या झटापटी चाललेल्या हालचाली पाहून अशा दुःखद प्रसंगीही प्रेक्षक मात्र खळखळून हसताना दिसतात। त्यानंतर लगेचच महाराणीचा संगीतमय विलाप चालू होतो। मोले घातले रडाया, नाही असू नाही माया, असा तो विलाप असतो। खेड्यातील मोलावर रडू घातलेल्या बायांप्रमाणे राणी सरकार गहिवर घालून रडू लागतात। त्या गहिवरातील उत्स्फूर्तता, प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्यामध्ये जी मजा आहे ती शब्दातून सांगणं कठीण आहे। कारण महाराणी अगदी टाहो फोडल्यासारखा अभिनय करून काय करू रे दैवा असं म्हणून सूर लावतात आणि त्यांना सेनापती मधून अधून साथ देतो, असं हे बराच वेळ चालू असतं। प्रेक्षक मात्र ही गंमत आनंदानं अनुभवत असतात। चला आणखीन एक लावणी ऐकून आपण पुढे जाऊया। आलय तुफान दर्याला या चित्रपटातली अतिशय सुंदर अशी एक लावणी आपण ऐकणार आहोत, जी आशा भोसले यांनी गायलेली आहे आणि रचना गदी माडगुळकरांची आहे।

महाराणीनं आणि सेनापतीनं कपट्टानं आपल्या स्वार्थी हेतूसाठी सोळंकी महाराजांची हत्या केलेली असते, काळू आणि बाळूंची मूक सहानुभूती महाराजांच्या बाजूने असलेली पाहून प्रेक्षक महाराणी आणि सेनापतीच्या विरुद्ध केलेल्या विनोदी हरकती यामध्ये रस घेतात आणि महाराजांच्या दुःखद हत्येच्या प्रसंगीही ते भान विसरून काळू आणि बाळूच्या विक्षिप्त चाळ्यांना दाद देत असतात। हेच या वगनाट्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। जहरी प्याला या वगातील काळू आणि बाळू या विनोदी हुजऱ्यांच्या भूमिका लहू आणि अंकुश या शिवासंभा कौलापूरकर यांच्या फडातील सोंगाड्याने इतक्या यशस्वीरित्या केल्या की त्यांची मूळ नावं विसरून तमाशातले रसिक देखील त्यांना बगातील काळू बाळू या नावानंच ओळखू लागले होते। त्यांच्या तमाशाच फडाचं नाव देखील काळू बाळू यांचा तमाशा लोकनाट्य मंडळ असंच पडलंय। जहरी प्याल्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की या बगातील काळू आणि बाळू ही दरबारातील भालदार चौकदारांची कामं करणारी हलकी पात्र, परंतु ते आपल्या अफलातून मिश्किल विमुक्त आणि हजरजबाबी अभिनयानं प्रेक्षकांचं संपूर्ण लक्ष आपल्याकडेच आकर्षित करून घेतात। एरवी खेळातील इतर पात्र स्वतंत्रपणे आपापली संभाषणं म्हणतात, पण जहरी प्याल्यातील काळू बाळू ही जोडी एकच संवाद एकाच वेळी एकाच सुरात आणि एकाच ठेक्यात संपूर्ण खेळभर म्हणतात, हेच याचं वैशिष्ट्य आहे। या वगाबद्दल आणखीन आपण बोलूया आणखीन एका लावणीनंतर। मोसंबी नारंगी हा चित्रपट देखील एकेकाळी खूप गाजला होता। अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, डॉ श्रीराम लागू, उषा चव्हाण, निळू फुले, यशवंत दत्त अशा अनेक महान कलाकारांच्या भूमिका या चित्रपटामध्ये होत्या। दत्ता केशव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि निर्मिती सुषमा शिरोमणी यांची होती। या चित्रपटातली उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली लावणी आता आपण ऐकणार आहोत, जी लावणी विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली आहे।

काळू आणि बाळू यांच्या शैलीतील नाविन्य आणि अभिनय कौशल्य खरोखरच कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल. थोडक्यात काळू आणि बाळू हे शरीरानं जरी वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी मनानं विचारानं त्या एकच आहेत हे दाखवून या सोंगाड्यांनी तमाशाकलेत एक वैशिष्ट्यपूर्ण अभिनय आणि दिग्दर्शन तंत्र विकसित केलंय यात काही संशयच नाही. त्यांच्या या नाविन्यपूर्ण अभिनय कौशल्याविषयी जेव्हा त्यांच्या लेखकाला विचारलं तेव्हा काळू आणि बाळू यांनी उत्तर जे दिलंय त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आम्ही वगात एकाच वेळी रंगभूमीवर येतो, आमच्या दोघांचे संवाद एकच असतात, आम्ही ते एकच व्यक्ती बोलतोय अशाप्रमाणे उच्चारतो, आम्हा दोघांचे हातवारे, हालचाली, अभिनय मुद्रा सुद्धा अगदी एकसारख्या असतात, त्यामुळं त्या त्या प्रसंगात एक प्रकारची चमत्कृती निर्माण होते आणि ती गंमत पाहून प्रेक्षक हसू लागतात. त्यांच्या या अभिनय वैशिष्ट्याची नक्कल करण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, नाटकवाल्याने केला, सिनेमावाल्याने केला, पण त्यांच्यासारखं यश इतरांना मिळालं नाही. त्याचं कारण असं होतं की ते दोघंही जुळे भाऊ होते, दोघंही दिसायला अगदी सारखे होते आणि त्यांना असं वाटतं की त्यामुळेच कदाचित हे यश त्यांना मिळालं असेल. श्रोतेहो, आतापर्यंत आपण जहरी प्याला या बघाचं कथानक काय होतं हे बघितलं. आता सावळ्या कुंभार अर्थात गाढवाचं लग्न हे देखील वगनाट्य खूप गाजलं होतं, त्याचं कथानक जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदाराशी लावणी ऐकूया.

श्रोतेहो, आता आपण सावळ्या कुंभार अर्थात गाढवाचं लग्न या वगनाट्याचं कथानक काय होतं ते बघूया। रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराण किंवा लोककथा अशा विविध साहित्यामधून काही छोटी छोटी कथानक घेऊन त्यावरती तमाशा कलावंतांनी आपल्या वगाची रचना केल्याचं आपल्याला दिसून येतं। खेड्यापाड्यातल्या ग्रामीण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या उद्देशानं हे वग रचण्यात येत होते आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या वगाचं कथानक देखील अतिशय साधं सोपं आणि सुटसुटीत असंच निवडलं जात असे। अशाच प्रकारच्या पुराण आणि लोककथेतून निवडलेल्या एका अद्भुत अशा गाढवाचं लग्न या वगाची रचना करण्यात आलेली आहे। त्याचं कथानक असं आहे की एका रात्रीमध्ये सात ताळ्यांची तांब्या पितळेची माडी जो कोणी बांधेल त्याच्याबरोबरच राजकुमारी लग्न करेल असा एक पण त्या गावामध्ये असतो आणि हा पण किंवा ही एक अजब अशी कामगिरी एक गाढव पूर्ण करतं आणि राजकुमारीचं लग्न त्या गाढवाशी लावण्यात येतं। लग्न लागल्याबरोबर त्या गाढवामधून एक सुंदर उमदा तरुण प्रगट होतो आणि सगळी मंडळी आश्चर्यचकित होतात। मग तो देखणा तरुण जो असतो तो आपल्या पूर्वजन्माची कथा प्रेक्षकांना सांगतो। ती कथा काय आहे हे जाणून घेऊया गाढवाचं लग्न या चित्रपटातल्याच एका गीतानंतर।

गाढवाचं लग्न या बगनाट्यामध्ये जो एक सुंदर उमदा तरुण प्रगट होतो आणि तो पूर्वजन्मीची हकीकत सांगतो की तो पूर्वाश्रमी इंद्राच्या दरबारातला एक गंधर्व असतो. एका छोट्याशा चुकीबद्दल त्याला शाप मिळतो आणि तो पृथ्वीवरती गाढवाचा जन्म घेऊन अवतरतो. राजकुमारीशी लग्न झाल्यावर त्याचं मूळ रूप त्याला प्राप्त होणार असा त्याला उशाप देखील मिळालेला असतो. चंद्रसेन गंधर्वाला मिळालेला शाप आणि उशाप या दरम्यानची कथा या बगामध्ये मांडलेली आहे. हा शापग्रस्त चंद्रसेन गंधर्व गाढवाच्या रूपानं सावळ्या कुंभाराच्या घरी येतो. सावळ्या कुंभार आणि त्याची बायको गंगी हे दोघ जण आपल्या सुखदुःखात सहभागी होऊन या कथेला एक जिवंतपणा प्रदान करतात. या अद्भुत अशा कथेला वास्तव जीवनाची बैठक मिळते आणि गाढवाच्या लग्नाचा वग पुराण काळ आणि वर्तमान काळ अशा दोन पातळ्यावरती साकार होताना आपल्याला दिसतो. गाढवाचं लग्न या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय बाळ बळसुले यांनी. गायला आहे साधना सरगम यांनी. इंद्र दरबारी नाचे सुंदर सोनाली कुलकर्णी यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली ही लावणी.

मध्यवर्ती पात्र आहे. इंद्राच्या शापामुळे त्याला पृथ्वीवरती गाढवाचा जन्म घेऊन सावळ्या कुंभाराच्या घरी राहावं लागतं. मिथिला नगरीचा राजा रविवर्मा यांच्या कन्येशी विवाह झाल्यावरच त्याला त्याचं मूळ रूप प्राप्त होणार असतं आणि या सगळ्या घटना सावळा कुंभाराच्या आसपास घडत असतात. सावळा कुंभार हा सर्वसामान्य माणसाचा एक प्रतिनिधी दाखवलेला आहे. सामान्य माणसांचे रीतिरिवाज आणि संस्कार हे सावळा कुंभार अखेरपर्यंत जपत असतो आणि त्याच्या या सामान्य व्यक्तिमत्वाचाच उपयोग करून या वगकर्त्यांनी या बगातली रंजकता वाढवलेली आहे. चला, गाढवाचं लग्न या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. मी 36 नखरेवाली. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही रचना बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली आहे. गायलेली आहे वैशाली सामंत यांनी.

गाढवाचं लग्न या बघाच्या सुरुवातीलाच प्रापंचिक अडीअडचणींनी आणि कटकटींनी वैतागलेल्या सावळ्या कुंभाराची वृत्ती वैराग्याकडे झुकलेली आपल्याला दिसून येते आणि अशाच वेळी त्याची आणि देवांचे जे गुरु असतात बृहस्पती त्यांची भेट होते। सावळ्या कुंभार हा साध्या सरळ आणि निस्पृह स्वभावावर बृहस्पती देव प्रसन्न होतात आणि त्याला आपलं शिष्यत्व बहाल करतात आणि कानमंत्र

देतात. हा त्यांच्या अपूर्व भेटीचा प्रसंग प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहत असताना आपल्याला जाणवतं की हे कथानक एकाच वेळेला दोन विविध पातळ्यांवरती सुरू आहे, कारण त्या दोघातले संवाद खूप छान दाखवलेले आहेत. या कथानकाविषयी अधिक बोलण्यापूर्वी आपण ऐकूया सवत या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली एक लावणी. रचना शांता शेळके यांची आहे, संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

आता सावळा कुंभार आणि बृहस्पती यांच्यातले संवाद बघा कसे असतात. सावळा विचारतो, मग कोण आहेस रे तू? बृहस्पती म्हणतात, साधू. म्हणजे माधूचा भाऊ? नाही नाही नाही, तो नाही. मग यदूचा सुलता? नाही नाही नाही. मग सदूचा साडू? अरे हट. मग माधूचा पुतण्या? अरे तू मला ओळखलं नाहीस, किती पोळर बाळ आहेत रे तुला. मला? अरे जिथं मी लग्नच केलं नाही तिथं मला मुलं बळ कुठून असणार, असं बृहस्पती म्हणतात. तेव्हा सावळा म्हणतो, म्हणजे इतका पिकून गळायला लागलास तरी तू अजून लगीन केलं नाही? आतापर्यंत केलं असं नाही. का रे बुवा? मग तुला ध्यान नाही का भत लग्नाचं? बृहस्पती म्हणतात, लग्नाची मला आठवण होत नाही. सावळा विचारतो, काय म्हणतो? बृहस्पती म्हणतात, प्रभूचं ध्यान हेच माझं समाधान. सावळा म्हणतो, चांगलं हाय, पर काय रे बुवा, तुला लग्नाला कोणी पोरगी देतं का? नाही नाही नाही, तो प्रश्नच येत नाही. मग लगीन करायला तुझ्याकडे पैसा नाही का? अरे पैशाचाही मुळीच प्रश्न नाही. हा मग बुवा, आत्ता माझ्या ध्यानात आलं.

बृहस्पती विचारतात काय, अरे तुझ्यात काय तरी दोष आहे. बृहस्पती म्हणतात अरे मूर्खा असंही नाहीये. असा हा एक रंजक संवाद त्याच्यामध्ये चालू असतो. प्रत्यक्ष देवाधिदेवांचे गुरु बृहस्पती यांना सावळा हा आपल्या मानवी सर्वसामान्य जनांच्या मानसिकतेमधून जेव्हा वेगवेगळे प्रश्न विचारू लागतो तेव्हा साहजिकच पुराण काळ आणि वर्तमान काळ यांच्यातील विसंगतीचा प्रेक्षकांना प्रत्यय येतो आणि यांच्यातली तफावत जाणून ते खुश होऊन हसू लागतात. चला या बघाबद्दलच आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर.

आताची ही लावणी आपण ऐकली ज्ञानबाची मेघ या चित्रपटातली. गायली होती पुष्पा बागधरे आणि सहकाऱ्यांनी. रचना कवी संजीव यांची होती. संगीतकार होते दिनकर लक्ष्मण. बृहस्पती आणि सावळा कुंभार यांच्यामध्ये संवाद चालू असतो. बृहस्पतीच्या कृपेनं सावळा हा स्वर्गातल्या इंद्राच्या दरबारामध्ये पोहोचतो, तिथं प्रवेश करतो. त्यावेळेला तिथं अप्सरांचा नाच सुरू असतो. अप्सरेचं लावण्य पाहून भावनावश झालेला चंद्रसेन भर दरबारात तिचा हात धरतो. त्यावेळेला सावळा ताडकन उठून उभा राहतो आणि देवलोकांच्या अशा अगतिक दुर्वर्तनावर जाहीरपणे ताशेरे ओढतो. त्यावेळचे सावळ्याचे

संवाद देखील खरोखरच मनोरंजक असेच आहेत. या बघाची कथा एका लोककथेवर आधारलेली असली, त्यातील वास्तव आणि त्यातील आधुनिक काळात घडणाऱ्या आणि घडत असलेल्या घटनांचे संदर्भ अत्यंत ताजेतवाने वाटतात. यातलं मार्मिक नाट्य आणि चतुराईच्या गोष्टी खरोखरच विलोभनीय अशाच आहेत. या बघनाट्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून त्यामध्ये अभिनय करणाऱ्या लोककलावंतांचं सामाजिक भान आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं.

लावण्य रंग, धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। लावण्य रंग धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आपण ऐकला। निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील। रात्रीचे 11 वाजत आहेत। आता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। आता सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 होत आहेत. आम्ही आमच्या आजच्या प्रसारण सभेचे सर्व कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आता पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातःकालीन सभेत याच मीटर्सवर अर्थात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. मी आपली रेडिओ सखी शहाजोया सुभेदार आता आपला निरोप घेतीये. शुभरात्री. जय हिंद.